नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनलावेल्यान आमी उलयता. आयज वार बुधवार, भारतीय सौर दीस 24 आषाढ, शक्य 1948 म्हळ्यार 15 जुलै 2026. सकाळची 5 वरां जावन 55 मिनटां आनी 52 सेकंद जाल्ले आसात. समेस्त आयकुप्यांक सकाळचे सभेक मायेमोगाचो येवकार. म्हादय चॅनलाच्या आयच्या सकाळचे सभेक आतां आमी सुरवात करता. सुप्रभात.

ऐकूप्यानो, तुम्ही ऐकतात आमचं आधार ही भक्तिगीतांची कार्यावळ. आणि आता निमणे सुवातेर ऐकूया देशभक्ती गीत.

0: बरे तर आयकुप्यानो या देशभक्ती गीता संगताक आयची आमचो आधार ही भक्ती गीतांची कार्यावळ हांगाच सोपता.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं हो म्हादय चॅनल ऐकुप्यानो 6:45:24 जाल्ले आसात. ऐकूया शेतकामत्यां खातीर म्हायती ह्या कार्यावळींत. पावसांतल्यो भाज्यो रोवप ह्या विशयाचेर उमा जोशी हांचे उलोवप.
3: भाजी लागवड करताना महत्वाची गजाल म्हळ्यार जमीन तयार करप. गिवन किंवा मायगणार रोयल्याक पाता

नमस्कार युवा सहकाय मुखेल खबरो गोयांक भलायकी मळावेली तात्काळ घरपोच सेवा दिवपी राज्य करपाचे दिकेन भलायकी खात्याचे काम चल्ला अशी माहिती विश्वजीत राणे हाणी दिल्या. बरी भलायकीन बरी शिक्षण व्यवस्था एक आदर्श समाज घडूंक शकता अशी केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हाणी म्हळा. नॅशनल थर्मल पॉवर

जियो रेफरन्स डेटाबेस तयार करपाचो निर्णय घेतला. म्हालगडे कोंकणी साहित्यीक पुंडलीक नायकांक कोंकणी लेखक संघान साहित्य तपस्वी सन्मान भेटयलो. घर खात्यान सुरक्षा आनी कारागृह यंत्रणाची शिस्त राखपा खातीर कुळवाळच्या मध्यवर्ती कारागृह वाठारांत ड्रोन उबोवपाक बंदी लागू केल्या. मध्यवर्ती कारागृह वाठारांत दक्षताय राखप, निर्बंधित वाठारांत अनधिकृत प्रवेश, ड्रोन उबोवपाचेर आळाबंद दवरपा खातीर ही बंदी लागू केल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

233° मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 7:07:25 जाल्ले आसात. आयकुप्यानो आता आयकुया शुभप्रभात ही कार्यावळ.

0: शुभ प्रभात ह्या कार्यावळीन आयकुप्यांक येवकार. आयकुप्यांनो, आयज ह्या कार्यावळीन सुरवेक आयकुया आयच्या दिसाचे खाशेलेपण, आयचे दिनविशेष.
1: दिनविशेष

0: नाटक मंडळी काढली. मानापमान या नाटकात भामिनी, विद्याहरण या नाटकातली देवयानी, स्वयंवर नाटकातली रुक्मिणी, एकच प्याला ह्या नाटकात सिंधू अशो स्त्री भूमिका बालगंधर्व हांणी गाजयल्यो. फुडें पुणे हांगा 1929 वर्सा महाराष्ट्र नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद तांचे कडेन आयले. तांच्या ह्या अभिनया खातीर संगीत नाटक अकादमीचे राष्ट्रपती पदक तांकां फावो जाले. भारत सरकारान पद्मभूषण भेटोवन तांचो गौरव केलो. आयज तांचो स्मृती दीस. स्वाध्याय परिवाराचे प्रणेते पांडुरंग शास्त्री आठवले हांकां मॅगसेसे पुरस्कार जाहीर जाल्लो तो दीस आयचो 15 जुलय 1996. आयचेच हे दिसा 1662 वर्सा इंग्लंडांत प्रतिश्ठीत आशिल्ली रॉयल सोसायटी हिची स्थापना जाल्ली. तर मुंबईत कुलाबा ते क्रॉफर्ड मार्केट उपनगरी बस सेवा सुरू जाल्ली आयचे दिसा 15 जुलय 1926 वर्सा. ट्विटर हो सगळ्यांत व्हडलो सोशल मिडिया प्लॅटफॉर्म सुरू जाल्लो आयचे दिसा 15 जुलय 2006 वर्सा. तर ह्यो आनी अश्यो खास गजाली नोंद करता आयचो हो खास दीस 15 जुलय.
1: दिन विशेष.

आयकुप्यानो, बिंदी आवस थांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही आयकले. आयकुप्यानो, तरणाटे तांत्रिक आणि व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण संस्था कंपनी नियुक्ते आणि हेर भागदारामधी संवाद करपी एक आगळी संद दिता. भारताचे स्किल इंडिया मिशन ह्याच दिसा सुरू झाले. कौशल्य भारत हो केंद्र सरकाराचो एक उपक्रम असून ताचो हेतू कुशळटाय विकासावरवी तरणाट्यांक सशक्त करप आणि तांकां चड रोजगार मेळून दिवप असो आसा.

शंकर महादेवन हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. ऐकुप्यानो, तुम्ही ऐकतात शुभप्रभात ही कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया आणि 7:25 मिनिटांचेर ऐकूया कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो.

मॅनेजर पावला. फाटल्या 6 महिन्यांत पहिलीच फावट किरकोळ म्हारगाय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची 4% मोख हुपून चड वाडला. खावपा पिवपाच्या जिन्साचे मोल वाडिल्ल्या कारणान हे दर वाडटात. खाद्य म्हारगाय दर 6.14% पावला. सोप्या शब्दांत सांगपाचे जाल्यार फाटल्या वर्सा तुम्ही जुलयान जर 100 रुपयान एखादी वस्तू विकत घेताले ती आता 109 इतली जाला. एल निनो संवसारीक झूज हाचो परिणाम ल्हव ल्हव आमचेर दिसता अशें म्हणू येता. इन्कम टॅक्स रिटर्न भरपाची प्रक्रिया सुरू जाल्या. पगारदार आनी सामान्य करदात्यां खातीर आयटीआर भरपाची निमणी तारीख 31 जुलय आसा. चडशे नोकरदार फॉर्म 16 वरवीं रिटर्न भरतात. हातून पगार, टीडीएस, कर सवलत आनी करपात्र उत्पन्न अशी माहिती एकेच कडेन मेळटा. पूण खुबशा फावटी हो फॉर्म उसरा मेळटा जावं केन्ना केन्ना मेळयना. फॉर्म 16 मेळनासतना लेगीत आमी आयटीआर फॉर्म भरू शकतात. पगार स्लीप, बँक स्टेटमेंट, पॅन कार्ड, आधार कार्ड, गुंतवणूक दस्तावरेज, फॉर्म 16AS, व्याज कळंतर उत्पन्नाचो तपशील, वार्षिक माहिती विवरण या कागदपत्रांचो वापर करून आयटीआर भरप शक्य आसा. हे करपा खातीर कांय स्टेप्स अश्यो आसात. स्टेप पयली, सॅलरी स्लीप, बँक स्टेटमेंट, पॅन आनी आधार कार्ड तयार दवरात. फॉर्म 26AS आनी AIS डावनलोड करात. गुंतवणूक कर बचत आनी हेर उत्पन्ना विशीं कागदपत्र जोडात. स्टेप दुसरी, वट्ट उत्पन्नाची मोजणी करात. पुराय वर्साचो पगार जोडात. बँक पोस्ट ऑफिसांतल्यान मेळिल्ले कळंतर उत्पन्न जोडात. भाडे, कॅपिटल गेन आनी हेर उत्पन्न आसल्यार ते जोडात. स्टेप 3, उत्पन्न आनी टीडीएस जुळयात. पगाराच्या स्लिपींतलो टीडीएस फॉर्म 26AS कडे जुळयात. AIS नोंद केल्ले उत्पन्न तपासात. दिल्ली माहिती चुकीची आसल्यार ती पयली सुदारात. स्टेप 4, कर सवलती आनी वजावटी जोडात. 80C, 80D, 80CCD वरवीं लागू कर वजावटीचो दावो करात. जर HRA, LTA वा हेर खंयचोय कर सवलती आसल्यार त्यो जोडात. स्टेप 5, कराची मोजणी करात. तुमच्या वट्ट उत्पन्नातल्यान सगळे लागू कर कपाती वजा करात. मागीर उरिल्ल्या रकमेचेर कर मेजात. जर टीडीएस एडवान्स टॅक्स उपरांतूय कांय कर उरता जाल्यार सेल्फ एसेसमेंट टॅक्स भरात. स्टेप स, योग्य आयटीआर फॉर्म भरून रिटर्न भरात. सगळी माहिती तपासात आनी आयटीआर जमा केल्या उपरांत ई व्हेरीफाय करात. फॉर्म 16 मेळना म्हळ्यार आयटीआय भरपाचो ना अशें चिंतू नाकात. आयटीआय भरप भोव गरजेचें आसा हे लक्षांत दवरात. भारतीय रेल्वे आयज IRCTC वेबसायटीची नवीन आवृत्ती लॉन्च करपाचे आसात. ह्या पोर्टलान ट्रेन तिकेट बुकिंगा खातीर कॅप्चा आनी पॉपअप्सचो पर्याय काडून उडयला, जाका लागून ऑनलायन तिकेट बुकींग आनिकूय सोपे जातले आनी वेळूय कमी लागतलो. ह्या शिवाय लक्ष विचलित करपी घटक काडून उडयल्यात, जाका लागून इंटरफेस आनीक स्पश्ट जाला. आता तुमकां सगळ्या वर्गांच्या जागाची उपलब्धता एकाच कडेन दिसतली. तिकेट बुकींग करप आता सहज आनी सोपे जावपा खातीर हे बदल केल्यात अशें रेल्वे मंत्रालयान सांगला. 20% इथेनॉल मिश्र पेट्रोल वापरून गाडयो पाड जाल्यार कंपन्यो सुटे भाग फुकट दितली अशें सरकारान सांगला. तशे निर्देश संबंधित कंपन्यांक दिल्यात अशें केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हांणी सांगला. 2023 पयलीच्या गाड्यांचे पार्ट इथेनॉला खातीर इबाडटात, तशेंच मायलेज कमी जाता अशें गिरायकाचे म्हणणें आसा. ह्या कारणांक लागून इथेनॉल मिश्रीत पेट्रोल वापरपाक लोक अनुमंतात. पूण पेट्रोला परस इथेनॉलान चड कार्यक्षमता आसता. शारी भागांत मायलेज कमी जावं येता, पूण हायवेचेर चड फरक पडना अशें सरकाराचें म्हणणें आसा. 2025-26 ह्या वर्सा पेट्रोलान 20% इथेनॉल मिश्रण लागू करपाचे सरकाराची मोख आसा. बरे तर ह्यो आशिल्ल्यो अर्थीक मळावयल्यो घडणुको. परत मेळचे फुडल्या सप्तकान अर्थ उद्देग कार्यावळीत. तो मेरेन हांव आसावरी कुलकर्णी तुमचो निरोप घेता. दिनवास.

0: शुभ प्रभात या कार्यावळीत ऐकुप्यांक परत एक फावट येवकार. ऐकुप्यानो आता ऐकुया अर्थउद्देग सादर करपी आसावरी कुलकर्णी.
1: नमस्कार. अर्थउद्देग कार्यावळीत तुमकां येवकार. अर्थीक मळार जावपी कांय घडणुको आमी पळोवया. देशांतली किरकोळ म्हारगाय चड वेगान वाडटा अशें दिसता. मे म्हयन्यांत 3.93% आशिल्लो दर जून म्हयन्यांत 9%.

आयकुप्यानो, फुलपाखरो फक्त 14 दीस जियेता, पूण दर दिसा सुखान जगून जायत्या काळजांक जिखता. जिणेंतलो दरेक खीण मोलादीक तो सुखान जग आनी दरेक काळीज जिखत रावता.

किशोर कुमार, आर डी बर्मन, सपन चक्रवर्ती, भूपिंदर सिंग हांच्या आवाजान हे गीत तुमी आयकले आनी इतल्यान शुभप्रभात ही कार्यावळ हांगात सोंपता.

आकाशवाणी दीपा भंडारे आपल्याला बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू। पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक। ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये। भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह दोन रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर। आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीत धडक। आता सविस्तर बातम्या। भारत ब्रिटन सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार तसंच दुहेरी अंशदान करार म्हणून ओळखला जाणारा सामाजिक सुरक्षा करार आजपासून लागू झाला आहे। या महत्वाच्या करारामुळे भारतातून ब्रिटनमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही। याचा फायदा निर्यातवाढीला होणार असून उत्पादकांसाठी नव्या संधी निर्माण होतील आणि जागतिक मूल्य साखळीमध्ये भारताचा सहभाग अधिक दृढ होईल असं वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल यांनी काल नवी दिल्लीत माध्यमांशी बोलताना सांगितलं। हा करार भारत आणि ब्रिटन दरम्यानची धोरणात्मक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या आणि समृद्धी निर्माण करण्याच्या सामायिक वचनबद्धतेचं प्रतिबिंब आहे। हा करार लागू होणं हा भारताच्या व्यापार प्रवासातील एक निर्णायक टप्पा असून त्यामुळे दोन प्रमुख अर्थव्यवस्थांमध्ये भविष्याभिमुख आर्थिक भागीदारी प्रस्थापित होईल असंही अग्रवाल म्हणाले। होर्मुझच्या समुद्रधुनीमध्ये दोन व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील सागरी सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे।

या पार्श्वभूमीवर केंद्रीय बंदरे जहाज बांधणी आणि जलमार्ग मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी काल नवी दिल्लीत एक उच्चस्तरीय आंतर मंत्रालयीन आढावा बैठक घेतली. यावेळी भारतीय खलाशांच्या सुरक्षेसाठी खलाशी प्रथम हा सर्वसमावेशक उपक्रम सुरू करण्याचं आणि सर्व संबंधित विभागांच्या समन्वयातून उपाययोजना करण्याचे आदेशही त्यांनी दिले. प्रत्येक जहाजावर देखरेख ठेवण्याचे आणि या भागातील प्रत्येक बाधित भारतीय खलाशासाठी विशेष संपर्क अधिकारी नियुक्त करण्याचे आदेशही त्यांनी दिले. होर्मुझ समुद्रधुनीमध्ये एमटी अल बाहिया आणि एमटी मोम्बासा या व्यापारी जहाजांवर झालेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर ही आढावा बैठक घेण्यात आली. या दोन जहाजांवरील एकूण 46 कर्मचाऱ्यांमध्ये 30 भारतीय खलाशी होते. एमटी अल बाहियावरील हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला आणि एक जण जखमी झाला. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी काल ब्रुसेल्स इथं युरोपियन युनियनच्या परराष्ट्र व्यवहार आणि सुरक्षा धोरणाविषयक उच्च प्रतिनिधी काजा कल्लास यांची भेट घेतली. पश्चिम आशियातील तणावाची परिस्थिती आणि तिथं शांतता स्थिरता पुन्हा स्थापन करण्याच्या गरजेबाबत दोन्ही नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाली असं जयशंकर यांनी समाज माध्यमावर प्रसिद्ध केलेल्या संदेशात म्हटलं आहे. भारत आणि मालदीवमधील मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटींची पहिली फेरी यशस्वीरित्या पार पडली असून दोन्ही देशातल्या द्विपक्षीय व्यापार आणि गुंतवणूक वाढीच्या दिशेनं हे एक मोठं पाऊल आहे. गेल्या आठवड्यात या वाटाघाटी दुरुस्थ पद्धतीनं पार पडल्या. वाटाघाटींच्या अनेक मुद्द्यांवर दोन्ही देशांचं एकमत झाल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. भारत हा मालदीवचा दुसरा सर्वात मोठा व्यापारी भागीदार आहे. या प्रस्तावित मुक्त व्यापार करारामुळे दोन्ही देशांमध्ये शाश्वत आर्थिक वाढीस हातभार लागेल आणि द्विपक्षीय आर्थिक आणि व्यापारी संबंध अधिक मजबूत होण्याची अपेक्षा आहे असंही वाणिज्य मंत्रालयानं म्हटलं आहे. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबाद इथं सुरू होणार असून भारत यजमान देश म्हणून त्याचं आयोजन करत आहे. केंद्रीय श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय या बैठकीचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. दोन दिवसांच्या या परिषदेत श्रम क्षेत्राचा अधिक विकास आणि सुरक्षितता वाढवणं, महिलांचा सहभाग वाढवून त्यांचं सक्षमीकरण करणं आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. याबाबत एक संयुक्त जाहीरनामा तयार करण्याबाबतही चर्चा होणार आहे. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये कौशल्य विकास, कामगार कल्याण, श्रमिक नीती आणि रोजगार क्षेत्रात परस्पर सहकार्य वाढवणं हा या परिषदेमागचा हेतू आहे. परदेश दौऱ्यावर असलेले भारताचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल स्पेनचा दौरा आटोपून काल बेल्जियमची राजधानी ब्रुसेल्स इथं पोहोचले. व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, नाविन्यपूर्ण उपक्रम आणि शाश्वतता या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करून युरोपसोबतची भारतीय आर्थिक भागीदारी अधिक दृढ करण्याच्या उद्देशानं केंद्रीय मंत्री गोयल एका उच्चस्तरीय भारतीय व्यावसायिक शिष्टमंडळाचं नेतृत्व करत आहेत. गोयल यांनी बेल्जियमचे उपपंतप्रधान आणि रोजगार, अर्थव्यवस्था आणि कृषी मंत्री डेव्हिड क्लारिनवेल यांची भेट घेतली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन आणि दोन रशियन अंतराळवीरांचा गट आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात यशस्वीपणे पोहोचला आहे अशी माहिती नासा अंतराळ संस्थेनं दिली आहे. या गटाने काल भारतीय वेळेनुसार रात्री 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 या अंतराळ यानातून आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेप घेतली. प्रक्षेपणानंतर अवघ्या काही वेळातच हे अंतराळ यान कक्षेमध्ये पोहोचलं. सुमारे 3 तासांच्या कालावधीत आणि 2 प्रदक्षिणांच्या प्रवासानंतर हे यान ISS-च्या प्रिचाल मॉड्यूल्सशी स्वयंचलितपणे जोडलं गेलं. हे अंतराळवीर पुढील 8 महिने या अंतराळ स्थानकात राहणार असून या दरम्यान तिथल्या कक्षीय प्रयोगशाळेत विविध प्रयोग करणार आहेत. पाकिस्तानव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये अशांतता आणि अस्वस्थता कायम आहे. या प्रदेशातील रावलकोट इथल्या ईदगाह मैदानावर काल गणवेशातील शेकडो शालेय विद्यार्थी आपल्या

शिक्षकांसह आणि पालकांसह एकत्र आले होते. त्यांनी या व्याप्त प्रदेशात पाकिस्तानी लष्करानं केलेल्या दडपशाहीचा तीव्र शब्दात निषेध केला, तसंच शांततेचं प्रतीक म्हणून पांढरे झेंडे फडकावले. आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांनी आम्हाला प्रसिद्धी द्यावी अशा आशयाचा मजकूर लिहिले फलक हाती घेऊन त्यांनी पाकिस्तानी लष्कराच्या विरोधात घोषणाबाजी केली. ओडिशातील भगवान जगन्नाथ यांच्या उद्या होणाऱ्या जगप्रसिद्ध रथयात्रेसाठी पुरी शहर सज्ज झालं आहे. काल झालेल्या पवित्र नभ यौवन दर्शनानंतर या वार्षिक रथोत्सवासाठी धार्मिक विधी तसंच प्रशासकीय सुरक्षा व्यवस्था पूर्ण करण्यात आल्या आहेत. दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे ओडिशाच्या अनेक भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. यामुळे उद्या होणाऱ्या रथयात्रेच्या नियोजनात पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता आहे. क्रिकेट. भारत आणि इंग्लंड यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं इंग्लंडचा 6 गडी राखून पराभव केला. या विजयामुळे भारतानं या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली असून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपल्या पराभवाची मालिकाही खंडित केली आहे. बर्मिंगहॅममध्ये काल झालेल्या सामन्यात इंग्लंडनं प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतल्यानंतर इंग्लंडचा संघ 48व्या षटकात 258 धावांमध्ये सर्वबाद झाला. भारताकडून अक्षर पटेलनं 4 बळी घेतले. प्रत्युत्तरात भारतीय संघानं 46व्या षटकात सहजपणे विजयाचं लक्ष गाठलं. आता उद्या कार्डिफ इथं दुसरा आणि रविवारी लॉर्ड्स मैदानावर तिसरा सामना होणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अमेरिकेतल्या टेक्सास इथं काल झालेल्या पहिल्या उपांत्य सामन्यात स्पेननं फ्रान्स संघाला 2-0 हरवून अंतिम फेरीमध्ये धडक मारली आहे. आज रात्री अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यात दुसरा उपांत्य सामना होणार असून त्यातील विजेत्या संघाबरोबर स्पेनच्या संघाची अंतिम फेरीमध्ये लढत होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत ब्रिटेन सर्वसमावेशक आर्थिक व्यापार करार आजपासून लागू. पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आंतर मंत्रालयीन बैठक. ब्रिक्स देशांच्या श्रम आणि रोजगार मंत्र्यांची 12वी परिषद आजपासून हैदराबादमध्ये. भारतीय वंशाचे नासा अंतराळवीर अनिल मेनन यांच्यासह 2 रशियन अंतराळवीर 8 महिन्यांच्या अंतराळ मोहिमेवर. आणि फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत उपांत्य सामन्यात फ्रान्सला हरवून स्पेनची अंतिम फेरीमध्ये धडक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

नमस्कार. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागावरवी कौस्तुभ आपटे तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. भारत आनी ब्रिटन हांचे मदीं जाल्लो व्यापक आर्थिक आनी व्यापार कबलात सीईटीए आयज सावन लागू. केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लींत म्हत्वाच्या आनी धोरणात्मक खाण ब्लॉक्सच्या लिलावाचो 8वो पांवडो सुरू करतले. भारतात हैदराबादात आयज सावन ब्रिक्स कामगार आनी रोजगार मंत्र्यांची 12वी बसका जातली. फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती जाल्ल्या पहिल्या उपांत्य फेरयेच्या खेळात स्पेन पंगडान फ्रान्स पंगडाचेर 2-0 गोलांनी जैत मेळोवन निमण्या फेरयेत पावल घाले. आनी भारत आनी इंग्लंड पंगडामदी काल एडवेस्टन बर्मिंगहमात जाल्ल्या पहिल्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 6 गड्यांनी जैत जोडले. आता पुराय खबरो. भारत आनी ब्रिटन हांचे मदीं जाल्लो व्यापक आर्थिक आनी व्यापार कबलात सीईटीए आयज सावन लागू जाला. हाचे वांगडाच सामाजीक सुरक्षा कबलात, जाका दोट्टी औषधान कबलात डीसीए अशेंय म्हणटात, ती कार्यरत जाला. जाका लागून ब्रिटनांतल्या भारतीय वेवसायिकांची हालचाल आनी स्पर्धात्मकताय वाडटली. ह्या इतिहासीक कबलाती खाला ब्रिटनाच्या बाजारांतल्या 99% टॅरीफ लायन्सचेर 0% शुल्काचो लाव भारतीय निर्यातीक मेळटलो. भारत आनी ब्रिटन हांणी आपली रणनिती भागीदारी घटमूट करपाची आनी आपल्या लोकांक समृद्धी हाडपाची वांटून घेतिल्ली वचनबद्धताय ही कबलात दाखयता. काल नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयतना वाणिज्य सचिव राजेश अग्रवाल हांणी भारत ब्रिटन व्यापक आर्थिक आनी व्यापार कबलातीक भारताच्या व्यापार प्रवासातलो एक म्हत्वाचो वाचिरो अशें वर्णन करून दोन मुखेल अर्थव्यवस्थेमदी फुडाराकडेन आशिल्ली आर्थिक भागीदारी स्थापन केल्या अशें सांगले. हे कबलातीवरवी भारत आनी ब्रिटन हांच्या मदल्या द्विपक्षीय व्यापार आनी गुंतवणूक संबंधात 9वो पांवडो सुरू जातलो अशें तांणी सांगले. केंद्रीय कोळसो आनी खाण मंत्री जी किशन रेड्डी आय

0: नवी दिल्लीत म्हत्वाच्या आणि धोरणात्मक खाण ब्लॉक्सच्या लिलावाचो 8वा पांवडो सुरू करतले. हातून 9 राज्यांनी पातळिल्ले 20 म्हत्वाचे आणि धोरणात्मक खाण ब्लॉक आसात अशें खाण मंत्रालयान सांगला. निवळ उर्जा, प्रगत उत्पादन, सारे, संरक्षण आणि हेर रणनीतीक क्षेत्रा खातीर ही खनिजां म्हत्वाची आसात. लिलावाचे 7 पांवडे पुराय जाल्ल्यान मंत्रालयान 88 गंभीर आणि रणनीतीच्या खाण ब्लॉकातल्या 56 ब्लॉकांचे यशस्वीपणान लिलाव केला आणि 63% चड येस दर साध्य केला. सेगीत लिलाव फेरयेत उद्देगधंद्यांचो बळिश्ट प्रतिसाद, सरकाराच्या पारदर्शक, स्पर्धात्मक आणि बाजार आधारित चौकटीचेर गुंतवणूकदारांचो वाढत आशिल्लो विस्वास दाखयता अशें मंत्रालयान सांगला. हॉर्मुज समुद्रधुनीतल्या 2 वेपारी जहाजांचेर हल्लो जाल्ल्यान अस्तंत आशियात सागरी सुरक्षाविशी हुस्को वाढत आशिल्ल्यान संघर्षग्रस्त वाठारात वावुरपी भारतीय खलाशांच्या सुरक्षेखातीर केंद्रीय बंदर, जहाज आणि येरादारी आणि उदकामार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि सी फेअर फर्स्ट असो व्यापक उपक्रम सुरू केला. तांची सुरक्षितताय आणि कल्याण सुनिश्चित करपाखातीर मंत्र्यांनी सरकारातल्या सगळ्या संबंधित घटकांचो सहभाग आशिल्ली एकत्रित कृती योजना राबोवपाचे निर्देश दिल्यात. भारत टेक्स 2026 ही भारताची सगळ्यात व्हडली संवसारीक टेक्स्टाईल कार्यावळ काल नवी दिल्लीच्या भारत मंटपमात सुरू झाली. केंद्रीय टेक्स्टाईल मंत्री गिरीराज सिंग हांणी काल या कार्यावळीचे उक्तावण केले. प्रधानमंत्र्यांच्या दृष्टीकोनातल्यान आयिल्ली भारत टेक्स ही आंतरराष्ट्रीय कार्यावळ. या कार्यावळीवरवी दरवर्सा प्रदर्शक, खरेदीदार, विक्रेते आणि भोंडेकार हांची संख्या वाढत असा. एमएसएमई आणि उद्योजक लेगीत भारत टेक्सात वांटो घेतात अशें प्रसारमाध्यमांकडेन उलयतना मंत्री गिरीराज सिंग हांणी सांगले. तांणी फुडें उलयतना म्हळे,
1: दुनिया के 130 देशों से ऊपर बायर आए. अभी मोदी जी ने 56 देशों से एफटीए हो रहा, कुछ से हो गया है, कुछ से बाकी. ये बताता है कि आज 60,000 से ऊपर एग्जीबिटर आए. और सबसे बड़ी खासियत है इस एक्सपो में 90% एमएसएमई आए हैं. मैं उम्मीद कर रहा हूं कि इस बार जो बायर आ रहे हैं ये सारे दुनिया के रिकॉर्ड को तोड़ेंगे.
0: यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजी केंद्रा वेल्यान आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात, आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: भारतात हैदराबादात आयज सावन ब्रिक्स कामगार आणि रोजगार मंत्र्यांची 12वी बसका जातली. 2 दिसांच्या बसकेत भारताचे ब्रिक्स वांगडी देशातले कामगार आणि रोजगार मंत्री आणि वरिष्ठ अधिकारी एकठांय येतले. केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री डॉ मनसुख मांडविया हे बसकेचे अध्यक्षपद सांभाळटले. सामाजिक सुरक्षा मुखार व्हरप आणि कामगार बाजारपेठेचे औपचारिकीकरण आणि कामगार बळात बायलांचो आसपाव आणि तो वाढप अशा 4 प्राधान्य क्षेत्रांचेर मंत्री विचार करतले. तशेंच रोजगार कार्यपंगडान तयार केल्ल्या घोषणापत्राचो मसुदोय बसकेत विचार करून आपणायतले. कामगार बाजारपेठ धोरणां, कामगार कल्याण, कुशळटाय उदरगत आणि समावेशक रोजगार हांचे विशीं ब्रिक्स देशांमदीं सहकार्य घटमूट करपाचो हेत आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी आयज ब्रुसेल्सात युरोपियन युनियनच्या विदेश वेव्हार आणि सुरक्षा धोरणा खातीरचे उचेले प्रतिनिधी काजा कल्लास हांची भेट घेतली. अस्तंत आशियात शांतीकाय आणि स्थिरताय सुनिश्चित करपाच्या गरजेचेर तांणी चर्चा केली अशें एका सोशल मिडिया पोस्टात डॉ जयशंकर हांणी म्हळा. दोनूय फुडाऱ्यांनी सुरक्षित दर्यादेग वेपाराच्या म्हत्वाचेर लेगीत चर्चा केली. पुरवण साखळेची लवचिकता सुनिश्चित करपाखातीर भारत युरोपियन युनियन धोरणात्मक भागीदारी फुडें व्हरपाचेर लेगीत हे वेळार चर्चा जाली अशें मंत्र्यांनी सांगले. वेपार, तंत्रगिज्ञान, सुरक्षा आणि संरक्षण ह्या मळांनी दोनूय देशांमधले सहकार्य आणि घटमूट जायत आशिल्ल्यान भारत युरोपियन युनियन संबंधांखातीर हे एक इतिहासीक वर्स आसा अशें आणीक एका पोस्टात काजा कल्लास हांणी म्हळा. भूसंपादनाच्या पुराय प्रक्रियेचे व्यवस्थापन करपाखातीर रेल्वे भूमी पोर्टल सुरू करतले अशी माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल दिली. आता कंटेनरात रासायनिक साराची येरादारी करूं येता. वीज प्रकल्पात

0: जावपी फ्लाय एश आतां कंटेनरांत व्हरतले जाका लागून ताचो बारीक धूल पर्यावरणाक दुशीत करूंक शकचो ना अशें वैष्णव हांणी म्हळां. हेवार मुखार उलयतना तांणी म्हळें
1: Fly ash major environmental hazard. How do we convert this environmental hazard into a usable thing, into a positive economic activity? Ye thought process ke saath is reform ko liya gaya. Agar hum fly ash ka ek achha transportation mechanism bana sakte hain, to then we can use fly ash in economic way, cement mein, production mein use kar sakte hain, ya phir road construction ya kisi dusre construction mein hum kaam mein le sakte hain.
0: मूळ भारतीय आशिल्ले नासाचे अंतराळवी अनिल मेनन हांणी काल भारतीय प्रमाण वेळेप्रमाण राती 8:17 रशियाच्या सोयूज MS-29 यानांतल्यान अंतराळांत वचपाक भायर सरले. वैज्ञानीक संशोधन आनी नवे तंत्रगिन्यानाचे प्रदर्शन हाचेर लक्ष केंद्रीत आशिल्ल्या 8 महिन्यांच्या मोहिमेचो भाग म्हूण ही तांच्या पहिल्या अंतराळ प्रवासाची सुरवात आसा. सोयूज यानान कझाकिस्तानातल्या बायकोनूर कॉस्मोड्रोम हांगाच्यान उड्डाण केले. तातूंत मेनन हांच्या वांगडा रॉसकॉस्मोसचे अंतराळवी प्योत्र डुबुरो आनी एना किनिकिना आशिल्ले. यान प्रक्षेपणाच्या थोड्याच वेळात कक्षेत पावले आनी सुमार 3 वरांचो 2 कक्षीय प्रवास केल्या उपरांत आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या प्रिचाल मॉड्युलाक आपसूक जोडले. नासाच्या म्हायती प्रमाण नव्यान तयार केल्लो हो क्रू 2027 सुमार 8 महिने हे कक्षीय प्रयोगशाळेत रावल्या उपरांत धर्तरेर पावतले. हवामान खात्यान आयज ओडिशात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ते खातीर रेड अलर्ट जारी केला. आयज बिहारात आनी फाल्यां मेरेन ईशान्य भारत, छत्तीसगड, झारखंड आनी अस्तंत बंगालात व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास हवामान खात्यान उक्तायला. अंदमान आनी निकोबार जुवे, अस्तंत बंगाल, जम्मू काश्मीर, लडाख, आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे आनी तेलंगणात जगला आनी खर वारे वांगडा गडगड मारपाची शक्यताय आसा. फुडले 2 दीस कोकण, गोंय, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आनी उत्तराखंडात अशीच परिस्थिती आसपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायला. फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती अमेरिकेतल्या टेक्सासातल्या डॅलस स्टेडियमात जाल्ल्या पहिल्या उपांत्य फेरयेच्या खेळात स्पेन पंगडान फ्रान्स पंगडाक 2-0 अशे हारोवन हे सर्तीतल्या निमण्या फेरयेत पावल घाले. खेळाच्या 22व्या मिनटाक मिकेल ओयारझाबाल हाणें पॅनल्टीचेर स्पेना खातीर पयलो गोल केलो. त्या उपरांत 98व्या मिनटाक पेद्रो परून दुसरो गोल केलो. आयज राती अर्जेंटिना आनी इंग्लंड ह्या पंगडां मदीं दुसरो उपांत्य फेरयेचो खेळ जातलो. आयचो जैतवंत पंगड स्पेन पंगडा आड निमण्या फेरयेत खेळटलो. भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं काल एजबस्टन बर्मिंगहामात जाल्ल्या पहिल्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 6 गड्यांनी जैत जोडले. पहिली फलंदाजी करताना इंग्लंड पंगडान 258 धावण्यो केल्यो. त्या उपरांत भारतान 45.2 षटकात दिल्ले मोख पुराय केले. आनी आतां खबरो सोंपोवच्या पयली परतून एक फावट मुखेल खबरो. भारत आनी ब्रिटन हांच्या मदीं जाल्लो व्यापक आर्थिक आनी वेपार कबलात CETA आयज सावन लागू. केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लीत म्हत्वाच्या आनी धोरणात्मक खाण ब्लॉक्सच्या लिलावाचो 8वो पांवडो सुरू करतले. भारतात हैदराबादात आयज सावन ब्रिक्स कामगार आनी रोजगार मंत्र्यांची 12वी बसका जातली. फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती जाल्ल्या पहिल्या उपांत्य फेरयेत स्पेनान फ्रान्स पंगडाचेर 2-0 गोलांनी जैत मेळून निमण्या फेरयेत पावल घाले. आनी भारत आनी इंग्लंड पंगडां मदीं काल एजबेस्टन बर्मिंगहामात जाल्ल्या पहिल्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 6 गड्यांनी जैत जोडले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 6:30 आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.
2: MHz म्हळ्यार 1287 KHz आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. 8:51:23 जाल्ले आसात. आयकुया चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ.

ऐकुप्यानो सुरवेक ऐकूया बजरंगी भाईजान ह्या फिल्मातले गीत. राहत फतेह अली खान आणि रेखा भारद्वाज हांचा आवाज, प्रीतम हांचे संगीत.

0: स्टुडंट ऑफ द इयर टू ह्या फिल्मातलें गीत तुमी आयकलें नेहा कक्कड हांचो आवाज आशिल्लो. विशाल आनी शेखर हांचें संगीत.
1: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स.
2: वेव्स
1: हातून तुमकां विनामूल्य मेळटात
2: मुवीज, शोज, सिरियल्स, ऑडियो गेम्स, लायव्ह इव्हेंट्स आनी खूप कितें.
1: तर करात बेगोबेग डाउनलोड
2: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तशेंच ऍपल iOS वेल्यान.
1: वेव्स तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
2: वेव्स.
0: आयकुप्यानो तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. ह्या कार्यावळीतल्यान विसव घेऊया. 9 वरां जाल्ली आसात. आयकुया कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

नमस्कार, आमकां वस्तू बाबडे ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयाक भलायकी मळावेली तात्काळ घरपोच सेवा दिवपी राज्य करपाच्या दिकेन भलायकी खात्याचे काम चल्ला अशी माहिती विश्वजीत राणे हांणी दिल्या. बरी भलायकी आनी बरी शिक्षण व्यवस्था एक आदर्श समाज घडोवंक शकता अशें केंद्रीय अक्षय उर्जा राज्यमंत्री श्रीपाद नायक हांणी म्हळा. साखळी नगरपालिकेचो नवी नगराध्यक्ष म्हण अंजना अर्जुन कामत हांच्या नावाची घोषणा मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी केल्या. गोंय सरकारान राज्यातल्या पारंपारीक आनी दायजा कडेन संबंधित आशिल्ल्या वेवसायांचो एक सविस्तर डिजिटल आनी जिओ रेफरंट डेटाबेस तयार करपाचो निर्णय घेतला. भारत आनी ब्रिटन हांचे मदीं जाल्लो व्यापक आर्थिक आनी वेपार कबलात सीईटी आयज सावन लागू. केंद्रीय कोळसो आनी खण मंत्री जी किशन रेड्डी आयज नवी दिल्लीत म्हत्वाच्या आनी धोरणात्मक खाण ब्लॉक्सच्या लिलावाचो आठवो पांवडो सुरू करतले. भारतात हैदराबादात आयज सावन ब्रिक्स कामगार आनी रोजगार मंत्र्यांची 12वी बसका जातली. आनी खेळात फिफा संवसारीक वस्तादपण सर्तीत काल राती जाल्ल्या पहिल्या उपांत्य फेरयेच्या खेळात स्पेन पंगडान फ्रान्स पंगडाचेर 2-0 गोलांनी जैत मेळून निमण्या फेरयेत पावल घाले. आनी भारत आनी इंग्लंड पंगडामदी काल एजबस्टन बर्मिंगहामात जाल्ल्या पहिल्या एका दिसाच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळात भारतान इंग्लंड पंगडाचेर 6 गड्यांनी जैत जोडले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: ऐकूप्या नऊ मस्ती ह्या फिल्मातले गीत तुम्ही ऐकलंय. गायत्री अय्यर, स्नेहा पंत आणि मेघना बरॉय ह्यांचा आवाज आशिल्लो. आनंदराज आनंद हांची रचना आणि समीर हांचे संगीत.
1: सब डाक चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सच मुझ अपनापन.
3: दस लाख की लॉटरी मुझे.
4: फर्जी ऑफर से सावधान.
5: आरबीआई कहता है
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
0: ऐकूप्यानो तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तना ऐकूया. चिचोरे ह्या फिल्मातले गीत, अभिजीत सिंग आणि सौम्या राव यांचा आवाज.

ऐकूप्यानो, आता ऐकूया धूम ह्या फिल्मातले गीत. अभिजीत सिंग आणि सौम्याराव हांचो आवाज, प्रीतम हांचे संगीत.

आयकुप्या नो चिछोरे ह्या फिल्मांतले गीत तुम्ही आयकले अरिजीत सिंग हांचो आवाज आशिल्लो प्रीतम हांचे संगीत. आता ऐकूया वेलकम ह्या फिल्मांतले गीत.

ऐकुप्यानो, तुम्ही ऐकता चित्रसंगीत ही हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ. आमची ही कार्यावळ पुढे वर्तन ऐकूया. हिरो ह्या फिल्मातले गीत पलक उच्चल आणि अमाल मलिक यांचा आवाज.

233 मीटर म्हणजेच 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राची ही महादैवी वाहिनी 9:31 आणि 5 सेकंद झालेली आहेत. श्रोते हो, सकाळची सुरुवात चांगल्या आठवणीने झाली की दिवस आपोआपच सुंदर होतो आणि आमची आजची सुरुवात तुमच्या आठवणीने झालेली आहे. तर आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मराठी संगीताचा हा कार्यक्रम. तर सर्वप्रथम ऐकूया स्वप्नील बांदोडकर यांच्या स्वरात ही सुंदरशी गीत.

श्रोते हो, आठवण अशी एक गोष्ट आहे जी कधी चेहऱ्यावर हसू आणते तर कधी डोळ्यात पाणी. असेच एक गीत ऐकूया अमृता काळे यांच्या स्वरात.

0: श्रोते हो सुरेश वाडकर यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं.
1: युवा मनाच्या ताज्या टवटवीत कल्पनांना मूर्त रूप देणारा कार्यक्रम युवावाणी मराठी.
2: कथा, काव्य, संगीत, मुलाखती यांचा आस्वाद घ्या युवावाणी मराठीतून.
1: प्रसारण दर बुधवारी आणि शनिवारी सायंकाळी 5:30 233.1 meters अर्थात 1287 kilohertz आकाशवाणी पणजीच्या महादई वाहिनीवरून.
2: युवावाणी मराठी, युवा मनाचा तजेलदार कार्यक्रम.

0: तिन्ही सांजेला जसे दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर तिन्ही सांजा।
1: श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात मराठी गीतांचा हा कार्यक्रम। श्रोते हो, मनात घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नाही। घर छोटे असले तरी चालेल, पण मन मात्र मोठे असले पाहिजे। आता ऐकूया सुरेन अकोलकर यांच्या स्वरात हे गीत।

बरं, श्रोते हो, प्रतिभा जाधव यांच्या स्वरात हे गीत तुम्ही ऐकलं आणि ह्या गीताबरोबरच आजचा मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होत आहे. आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादय चॅनल ऐकप्यानो बरोबर 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करता.

आयकुप्यानो लॉर्ना हांच्या आवाजान निकतेच तुमी गीत आयकले. फुडले सुवातेर आयकुया सोनिया शिरसाट हांचो आवाज.

बरे तर आयकुप्यानो ह्या गीता संगताक आयची कांतारांची कार्यावळ हांगाच सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आयकुप्यानो 10:07 जाल्ले आसात. आयकुया हिंदुस्थानी शास्त्र संगीत ह्या कार्यावळीन पंडीत ए के कोगजे हांच्या गायनान राग देवगिरी बिलावल.

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले पंडित ए के कोगजे हांच्या गायनान राग देवगिरी बिलावल. या गायना वांगडाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इथल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आमी उलयता. बरोबर 11 वरांचेर आमी सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

साजन फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले अग्नय अलका याग्निक हांच्या आवाजान, नदीम श्रवण हांचे संगीत आणि समीर हांची रचना.

0: ये गम ही सही, ये गम ही सही, आपसे हम कुछ तो पा गए, मिलते ही नजर आए, मिलते ही नजर, मिलते ही नजर, मिलते ही नजर, आप मेरे दिल में आ गए।
1: न्यू दिल्ली फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले किशोर कुमार हांच्या आवाजान, शंकर जयकिशन हांचे संगीत आणि शैलेंद्र हांची रचना। ऐकुब्यांनो, तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ। कार्यावळ फुडे वरताना ऐकूया फुडले गीत श्रेया घोषाल हांच्या आवाजान, निळकंठ मास्तर या फिल्मा खातीर गजेंद्र अहिरे हांची रचना आणि अजय अतुल हांचे संगीत।

0: काला पाणी या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकले आशा भोसले आणि मोहम्मद रफी यांच्या आवाजात, एस डी बर्मन यांचे संगीत आणि मजरूह सुलतानपुरी यांची रचना. ऐकूपेनो तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान. 11 वरां जाऊन 30 मिनटां झाली असा या कार्यावळीन घेऊया ह्या खिणाक एक ल्हानसो विसव.
1: वेगवेगळ्या मळार आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यां खातीर खासा कार्यावळ अस्तुरी. अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी. अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलाचेर अस्तुरी.
2: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात. सप्तसूर सप्तसूर.
0: गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीन परतून एकदा तुमकां येवकार. कार्यावळ मुखार व्हरतना ऐकूया फुडले गीत हिरोपंती ह्या फिल्मातले. अरिजीत सिंग आनी श्रेया घोषाल हांच्या आवाजान, साजीद वाजीद हांचे संगीत आनी कौसर मुनीर हांची रचना.

ती सध्या काय करते या फिल्मातले गीत निघतेस तुम्ही ऐकले विधीत पाटणकर हांच्या आवाजान. अविनाश आणि विश्वजीत हांचे संगीत आणि गीतकार श्रीरंग गोडबोले आणि विश्वजीत जोशी यांची. आता ऐकूया लगान फिल्मातले गीत. उदित नारायण, आशा भोसले आणि वैशाली हांच्या आवाजान, ए आर रहमान हांचे संगीत आणि जावेद अख्तर हांची रचना.

कभी अलविदा ना कहना फिल्मातले गीत निघतेस तुम्ही ऐकले शफकत अमानत अली आणि शंकर महादेवन ह्यांच्या आवाजान. शंकर एहसान लॉय ह्यांचे संगीत आणि जावेद अख्तर ह्यांची रचना. गाता रहे मेरा दिल ह्या कार्यावळीन ऐकूया फुडले गीत.

आजकल या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकले राहत फतेह अली खान हांच्या आवाजान, प्रीतम हांचे संगीत आणि इर्शाद कामिल हांची रचना. या गीता वांगडाच गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ इथल्यान सोपता. दोनशे 33° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. 12 वरां जाली आसा. ऐकुया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आस्वाद घ्यात लायव्ह फोन इन अस्तुरी या कार्यावळीचो विषय जावन आसा जनरल डेंटल अवेअरनेस, जागृताय दातांच्या भलायकेची. मुखेल सोयरे डॉक्टर राजन लांबोर. सादर करतात चारुशिला देसाय. संपर्क करपा खातीर फोन नंबर 0832-222-4457 आणि 0832-242-1285. एक वराचेर हिंदीतल्यान खबरो, 1:05 कोकणीतल्यान मुखेल खबरो आणि उपरांत कानळा वळा. 1:30 मराठीतल्यान खबरो. 1:40 कार्यावळींची रुपरेषा आणि उपरांत सदाफुली कार्यावळ. 2 वरांचेर मी डे न्यूज इन इंग्लिश. 2:15 दोपहर समाचार. दोन वरां जावन 30 चित्रसंगीत. 3 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो. कोकणीतल्यान मुखेल खबरो 3:10 मराठी युववाणी. 5:30 6 वरांचेर हिंदीतल्यान खबरो. 6:10 रोजगार माहिती. शब्दली कार्यावळ 6:15 कातरांची कार्यावळ 6:35 तिन्ही सांजा सांच्या 7 वरांचेर 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो. 7:30 चावडेर. 8:05 मराठीतल्यान खबरो. 8:15 गीत गझल.

हिंदी कार्यक्रम 8:30 समाचार संध्या 8:45 न्यूज एट 9 राती 9 वरांचेर 9:15 स्पॉटलाइट चर्चा का विषय 9:30 कोकणी नाटक 10 वरांचेर 11 वरांचेर हिंदीतल्यान खबरो 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 11:10 ही सभा सोपतली. आता जाणा जाऊन घेऊया FM रेनबोच्यो कार्यावळी 12:05 लाईव्ह फोन इन अस्तुरी कार्यावळ हिंदीतल्यान खबरो 1 वरांचेर कातारांची कार्यावळ 1:05 कोकणीतल्यान मुखेल खबरो 1:30 तशेंच 2:30 मराठी गीते 2 वरांचेर ज्योक बॉक्स 2:32 4 वरांचेर हिंदीतल्यान खबरो डान्स हिट्स 4:05 इन टॉप गियर 5:10 कार्यावळींची रुपरेषा 5:30 मराठी गीते सांच्या 5:35 सवराचेर हिंदीतल्यान खबरो रेनबो सांज 6:05 फोन इन चित्ररंजन सांच्या 7:10 7:20 कोकणीतल्यान प्रादेशिक खबरो 8:00 कातारांची कार्यावळ.

सदाबहार 8 वरां जावन 30 मिनटांचेर, पिलर ऑफ फायर 9 वरांचेर, वॉट्स हॉट 9 वरां जावन 30 मिनटांचेर, 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो, फोन इन रिक्वेस्ट सॉंग्स प्रोग्राम 10 वरां जावन 5 मिनटांचेर, 11 वरां जावन 5 मिनटांचेर इंग्लिशींतल्यान खबरो, 11 वरां जावन 10 मिनटांचेर द फील गूड आवर. ह्या आशिल्ल्यो एफ एम रेनबो चॅनला वेल्यो कार्यावळी.

0: एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरल्या आमच्या सगळ्या ऐकप्यांक परतून एकदा मायेमोगाचो येवकार. 12:05 हो वेळ ही लायव्ह फोन इन अस्तुरी. आमच्या स्टुडिओत आसात आमचे मुखेल सोयरे डेंटिस्ट डॉ राजन लांबोर, दंत वैद्य.
1: नमस्कार.
0: दोतोर, तुमची पुराय वळख हांव करून दिताच. ऐकपेनो आयचो विशय आसा जनरल डेंटल अवेरनेस, जागृताय दातांच्या भलायकेची. तुमच्या सांगातान आसा सदां भशेनूच हांव चारुशिला. ह्या विशयाचेर आमकां खूब प्रश्न आयिल्ले आसात, तरी लेगीत तुमकां जर फोन करपाचो आसत जाल्यार मुजरत आमकां फोन करात 08322224457 आणि 08322421285 ह्या नंबराचेर. दोतोर, तुमची थोड्या भितर हांव वळख करून दितां. आमच्या स्टुडिओत आशिल्ले आयचे मुखेल सोयरे डॉ राजन लांबोर प्रोफेसर आसात, डिपार्टमेंट ऑफ कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एन्डोडॉन्टिक्स, गोय डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल हातूंत ते आपली सेवा दितात. माशेलांत रावपी दोतोर, फाटल्या 25 वर्सांचो तांचो ह्या मळावेलो अनुभव आसा. शिक्षणाच्या मळारूय तांणी खूब काम केलां. रूट कॅनल ट्रीटमेंट आणि एस्थेटीक रेस्टोरेशन्स विथ स्पेशल इंटरेस्ट इन मायक्रोस्कोपीक एन्डोडॉन्टिक्स आणि डेंटल ट्रॉमा मॅनेजमेंट हे तांचे खाशेले आणि आवडीचे विषय. अनेक संस्थांनी तांणी आपली सेवा दिल्या, अनेक पुरस्कार तांकां फावो जाल्या. यंग अकॅडमिशियन अवॉर्ड हे तांकां फावो जाला 2014 वर्सा. अनेक सामाजिक मळार आणि सामाजिक संस्थांनी ते आपली सेवा दितात, जसे काय गोवा स्टेट डेंटल असोसिएशन तसेच रॉटरी क्लब ऑफ इंडिया. दोतोर, खूप खूप तुमकां धन्यवाद. आमच्या एका फोनाचेर जेन्ना आम्ही तुमकां संपर्क साधलो तेन्ना तुम्ही आमकां होकार दिलो आणि स्टुडिओत तुमचे स्वागत. दोतोर, आमच्या आकाशवाणीचेर येऊन तुमकां कसे दिसले?
1: चारुशिला, पहिली म्हणल्यार तुम्ही जेव्हा कॉल केला आणि ज्या तरेन तुम्ही आपुलकेन म्हाका रिसीव्ह केला, राईट फ्रॉम द रिसेप्शन, लायक एंट्रीचेर हांव सेक्युरिटी गार्डाक तो सुद्दां स्मायल करतालो. डेंटिस्ट असल्या कारणान दात पयली पळयता, सो ही वॉज स्मायलींग अँड ही वॉज वेरींग लायक अ ऑर्नामेंट. तसोच हांव भितर येयलो आनी ताजे उपरांत ज्या ज्या लोकांक मेळ्ळो तांच्या हासरट चेहरो पळोवन म्हाका हेंच दिसता की तुमच्या भितर म्हणजे इट्स लायक अ फॅमिली एनवायरमेंट वीच इज रियली कंड्युसीव, व्हेरी प्रो, म्हणजे तुमकां भितरल्यान एक बरी वायब दिता हांगा.
0: दोतोर, खूप खूप धन्यवाद. जसे की तुम्ही म्हणले की आपल्याक सेक्युरिटीन येवकार दिलो, सो हो आमचो तिलक राणा म्हणून जो आमचा सेक्युरिटी असा तोय बी आमच्या कार्यक्रमाचो एक भागूच असे म्हणू येता. तो उर्बेपरीत येवकार देऊन आमच्या आर्टिस्टांक भितर हाडटात. तुम्ही म्हणले की प्रत्येक व्यक्ती मेळिल्ली तुमकां खूप बरे दिसले. दोतोर, आमच्या आकाशवाणीची एक फॅमिली कशी आणि ह्या फॅमिलीन जसे आर्टिस्ट आमचे सगळे मेंबर्स असा, तातून आर्टिस्ट येतात आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे आमचे आयकुपी. आमच्या आयकुपी नेमान आमच्या कॉन्टॅक्टान असतात, ते आमकां फोन करतात, मेसेजीस देतात. सो सगळ्यांच्या वतीन हांव तुमकां परतून एकदा येवकार दिता. दोतोर, कार्यक्रमांक आमी सुरवात करुया. आयचो आमचो विषय असा जागृताय दातांच्या भलायकेची. दोतोर, तुमकां प्रश्न विचारचे पयली हांव एक गजाल सांगपाक विसरले की हांवें तुमकां जेन्ना कॉन्टेक्ट केले तेन्ना हांवें तुमची लिखाण वाचून, तुमी जे पेपरांनी बरयतात ते लिखाण वाचून हांवें तुमकां कॉन्टेक्ट

0: ताजे उपरांत तुमकां तो विशय आवडपाक लागतात
1: बरोबर
0: आनी ताजे भितर सुद्दां मागीर भितर वतगीर कांय गोश्टी जे हांवें स्पेशलिटी भितर म्हटला ताज्या प्रेमान तुमी पडटात आनी ते तुमचे एक पूर्ण स्वधर्म कार्य जावन पडटा. तशें म्हणजे एक प्रोसेस कसो तो आय कांट नेम इट वन एट द टायम बट इट इज अ प्रोसेस वेर इन लायक आय गॉट इन टू डेंटिस्ट्री अँड आय स्टार्टेड लव्हिंग डेंटिस्ट्री.
1: आणि जेव्हा आपल्या कामा प्रति प्रेम आणि निष्ठा येता न्ही दोतोर, तातूंत मागीर सहज तातूंत एक कशें पॉलिश जाता ते तुमचे कर्तव्य काम आणि एक ती तुमची सेवा जाता, तुमची आवड जाता, तुमचे कर्तव्य जाता. दोतोर, कॉन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एन्डोडॉन्टिक्स हे तुमचे स्पेशलायझेशन, दोतोर एक्झॅक्टली कितें आता?
0: आता कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री आणि एन्डोडॉन्टिक्स हाजेर जर हांव डिटेलान उलयतलो, हांव डेंटल कॉलेजीन प्राध्यापक असल्या कारणान थंय जाता कितें की आमच्या विशयान सुद्दां खुबशे स्पेशलिटी आसता. तातूंतली ही एक कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री ही एक स्पेशलिटी. जशें नांव सजेस्ट करता कन्झर्वेटिव्ह, पयलू नांव सजेस्ट करता कन्झर्वेटिव्ह. कन्झर्वेटिव्ह म्हटल्यार कितें? कितें आहा तें आमी सालवार करतात. जेन्ना आमचे कडेन पेशंट येता, ताका समज दांतांक कीड लागला किंवा कितेंय प्रॉब्लम जाला म्हणून, ताका आमी जाता तितलो त्या दांताक सालवार करपाचो प्रयत्न करता आनी ह्या प्रोसेसाक कन्झर्वेटिव्ह म्हणटात. आनी स्पेशली दांताच्या केल्ल्या कारणान कन्झर्वेटिव्ह डेंटिस्ट्री. सेकेंड भाग हाज्याच स्पेशलिटी वांगडा येता तो एन्डोडॉन्टिक्स. जेन्ना दांताची कीड नर्व

0: एम रेनबोच्या विक्रावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान तुम्ही ऐकतात ही लाईव्ह फोन इन अस्तुरी. तुम्ही जर रेडिओ थोडंसं उसरा लायला असत जाल्यार आमच्या स्टुडिओत असात मुखेल सोयरे डेंटिस्ट डॉक्टर राजन लांबोर आणि विषय असा जागृताय दातांच्या भलायकेची. दोतोर परतून एकदा आम्ही तुमकां येवकार दिता फुडें वतना. आमचे सदचेच आयकुपी म्हापशे सावन ताणें आमकां फोन केल्लो माया तळकर. ते विचारता ब्रश करपाची योग्य पद्धत वेळ आणि पर्यायान जतनाय ह्या विषयाचेर तुम्ही कितें सांगशात?
1: बरो प्रश्न आसा आणि सगळ्या आयकुप्यांनी वो इम्पॉर्टंट आणि सगळ्यांनी करचो. आता पहिले म्हणजे पहिले सुवातेर आम्ही पळोवया की ब्रश करपाची पद्धत. आता एक नॉर्मल मनीस ब्रश करता, हांव जनरल करता आसतना नॉर्मल मनशाक न्ही एड्रेस करता, तांकां कांय दांताची किंवा गम्साची इजा ना किंवा ताका त्रास ना असल्या कंडिशनाक पयले सांगता. नॉर्मली आमी दिसाक दोनदा ब्रश करपाक जाय, एक सकाळी उठल्या उपरांत आनी एक रातचे न्हिदचे पयली. हांव जर दोना भितर तुमी जर म्हाका प्रेफरन्स दी म्हण सांगल्यार रातचे न्हिदचे पयली म्हणटलो. कळ्ळें तुमकां? कारण दिसभर आमी जे कितें जेयता ताचे जे कण आसता न्ही ते दांतार उरता, आनी ते जर रातभर तोंडान आमच्या उरले जाल्यार ते एक बरें एनवायरमेंट करता दांत किडपा खातीर. सो आय विल प्रिफर एनी वन टू ब्रश ट्वायस, वन्स इन द मॉर्निंग आनी एकदा रातचे न्हिदच्या पयली. ब्रश करपाक तुमकां टायम लागतलो कितलो? 2 मिनटां. आतां तांणी विचारली पद्दत खंयची. आतां सायंटिफिकली 5 नांवां आहा. आय कॅन टॅल लायक ओके, एक म्हणटा तेका फॉन्स टॅक्नीक, दुसरें म्हणटा बास टॅक्नीक, तिसरी मॉडिफायड बास टॅक्नीक, क्लेमन्स टॅक्नीक, मागीर अशें खुबशें आहा. पूण साद्या भाशेन सांगपाक म्हणल्यार तुमचे 3 ब्रश ब्रिसल जेन्ना आसता न्ही तो 3 दांतांच्या भागान दवरपाचो एट 45 डिग्री.
0: ओके,
1: हेल्दी दांताक एट 45 डिग्री बॅक एन्ड फोर्थ मुवमेंट. आनी ब्रश करना आमी वयल्यान सकयल पेंटाचे ब्रश केल्या भशेन सकयल हाडप ताका.
0: ओके,
1: ही नॉर्मल टॅक्नीक हेल्दी भितर. दुसरें भुरग्यां भितर स्लायटली तें राउंड करपाक जाता. हांव म्हाका याद आसा हांव खूब फाटी म्हाका भुरग्यांचे टॉक दिवपाक आपयताले, सो तांकां हांव एक टॅक्नीक शिकयतलो अप एन्ड डावन राउंड एन्ड राउंड तशी मेथड. सो ती समजोवपाकूय बरी आनी वापरपाकूय बरी भुरग्यां खातीर. व्हडल्या खातीर द बेस्ट थींग इज बास मेथड ऑर मॉडिफायड बास मेथड, ज्या जाग्यार 45 डिग्रीचे 3 दांत एका बरोबर 20 स्ट्रोक आनी वयर सकयल. ताणें कितें जाता की तुमचे जे म्हणजे आमच्या सगळ्यांचे दांताचे एक थीन लेयर आसता प्लाक म्हणटात ताका, तो क्लियर जावपाक बरे येता. आनी एवरी 6 मंथ आय विल एडवायज देम टू विजीट अ डेंटिस्ट.
0: दर 6 महिन्यांनी सो माया तळकर म्हापशे सावन तुका देव बरें करूं. तुवें एक प्रश्न विचारलो साधोच पूण खूब म्हत्वाचो. दोतोर एका भुरग्यान म्हाका फोन केल्लो, तो म्हणटा आपलें नांव सांगू नाका, ताका मातशें ऑकवर्ड जाता. तो म्हणटा खाले की दांत घासप ही आपली संवय. घरा आसतना तें शक्य आसा, पूण आतां ताका नोकरी लागल्या तो भायर वता तेन्ना तें शक्य आसना. पूण ताका ती इतली संवय जाल्या की ताका तें जमना आनी ताका तें आतां शक्यूय ना. जाल्यार आपणें कितें करप?
1: पळय, चूळ भरपा जाता,
0: घोट भरप,
1: घोट भरपाचो. एवरी फूड जेयल्या उपरांत जर ताका ते रियली एक हॅबिट जावन पडला जाल्यार द बेस्ट थींग आय विल एडवायज लायक रिन्स करात, प्रॉपरली रिन्स करात, ही विल फील नायस. ऑर देर आर सम एजंट्स ही कॅन कॅरी. म्हणजे आयज कामार ब्रश व्हरपाक काय म्हाका दिसना खंय पाबंदी आसतली किंवा ते रिस्ट्रिक्शन आसतले, पूण दॅट कॅन बी कॅरीड. बट माय एडवायज वील नॉट डू एनीथींग ओवर, डोंट ओवर डू एनीथींग.
0: सो घोट घेतल्यार जाता,
1: क्लीन आफ्टर जेयल्या खाल्या उपरांत निवळसाणेन चूळ भरप इज द बेस्ट एडवायज आय कॅन एडवायज इन दीस कंडिशन.
0: ओके, सो जर तूं बाबा हो कार्यक्रम आयकता आसत जाल्यार तुज्या खातीर हें दोतोराचें उतर की तूं जर तुका शक्य ना ब्रश घासप जाल्यार तुवें घोट घेतल्यार जाता. दोतोर आनी एकट्या मनशान म्हाका फोन केल्लो, ताका जाणून घेवपाक जाय. ताणें ताकाय नांव सांगपाचें ना, श्वासाची दुर्गंधी हाचेर तुमी कितें?
1: चारुशला, आमी जेन्ना श्वासाची दुर्गंधी म्हणटा न्ही ताचेर खूब कारणां आसात. साद्यान सादें कारणूय सांगता आनी डिजीज कारणूय सांगता. साद्यान सादें कारण म्हणल्यार कितें? इम्प्रोपर ब्रशींग. कशें ब्रश करप किंवां निवळसाणेन निवळ दांत निवळ जायना तेन्ना, किंवां आमी जेवण जेयता ताजे भितर लसूण कांदो किंवां कितें वास येवपा सारके गोश्टी तोंडान आमी घातला, कळ्ळें तुमकां? आनी ताजे उपरांत आमी सारके निवळ करुना जाल्यारूय ताणें वास येता. साद्यान सादें आनी एक म्हटल्यार आमचें तोंड समज 2 वरां परस बंद उरलें जेयल्या उपरांत किंवां कामान

0: बिझी आसता न्ही कोण काय एवरी टायम ब्रश करना. समज 2 वरां परेन बंद म्हणलें चड आनी समज आमी तो उदक बी पिवना जाल्यारूय तोंडाक वास येता. इट इज इट मे नॉट बी नॅसेसरी अनहेल्दी. सेकेंड थींग सायनस प्रोब्लम आहा ताजे भितर केन्ना केन्ना वास येवपाक लागता. पोटान सारकें ना जाल्यारूय दांत किडला तोंडान जाल्यारूय वास येता. ही सगळी म्हणजे इट्स अ लायक अ कॉम्प्लेक्स थींग. एकूच कारण आसूं शकना. आनी थोडे फाटी आमचें तोंड जरी जस्ट नाकाचें सकयल आसलें तरी आमचो आमकां वास येना. हाजे खातीर न्हू थोडे सायकोलॉजिकली ऑब्सेस आसतात लोक. म्हज्या तोंडाक वास येता काय म्हज्या तोंडाक वास येता ते सुद्दां कंडिशनान तांकां दिसता की तांकां वास येता कशें. सो हाजे भितर वायड वेरायटी आसल्या कारणान माय एडवायस वील बी ऑन एन एवरेज समजा 2 वरां परस कोणाचें तोंड बंद उरता जाल्यार ताका जाता. पूण त्याच बरोबर जर कोणाकूय तशें जर दिसता कितें प्रोब्लम आहा जाल्यार ताणी म्हाका दिसता की डेंटिस्टा कडेन वचून एकदां ताजी विचारपूस करची ताणी करून ताका.
1: तर तुम्ही इतली सुंदर कारणां दिल्या की कित्याक वास येता. कोणाकूय दिसता की आपल्याक दुर्गंधी आयली जाल्यार वड कितें जालां आसत. पूण तुम्ही म्हळें की कांदो लसूण खाल्यारूय येता आनी तुका भितर डायजेशनाचे प्रोब्लेम अनेक कारणां तुम्ही सांगले आनी तुम्ही महत्वाचे सांगले की तुमकां जर दिसता जाल्यार तुम्ही डेंटिस्टाक
0: वचून
1: मेळचे. आनी एक प्रश्न घेवया दोतोर. ताणें विचारला ताजें नांव मीना नायक. ताणें म्हाका खंयच्यान फोन केला तो सांगूं नाशिल्लो. ते म्हणटा की थंड उदक पिलें की म्हजे दांत केन्ना केन्ना शिणशिणटा. एक्चुली दोतोर दांत शिणशिणप म्हणजे एक्झॅक्टली कितें जावप?
0: सेन्सिटिव्हिटी. आतां पळयात कोणी एक जनरल मनशाक तुमी विचारले न्ही जाल्यार दांत दुखता म्हणटलो. दांत दुखप आनी दांत सणसणप हाचे भितर मातसो फरक आसा तो हांव तुमकां चडक्यान सांगता. सणसणप म्हणल्यार कितें की तुमी थंड खाले किंवां गरम खाले तितल्याच पुरते म्हणजे इन फ्यू सेकेंड्स ते नॉर्मल जाता. पेन इज थींग वीच वील लिंगर चड उरता 5 सेकेंड किंवां 10 सेकेंडा परस चड उरता. जर ट्रान्झियंट आहा जाल्यार सेन्सिटिव्हिटी म्हणटा. आतां दुसरें तुमी म्हटलें की कित्याक लागून जाता. आतां इन नॉर्मल कंडिशन समजा एक थंड आयस्क्रीम खालो आनी तो तोंडानूच उरल्या जाल्यारूय सणसणटले. पूण त्याच बरोबर समज दांत किडला किंवां दांत झरला दांत तुटला आनी दांताचो कॅव्हिटी जाला जाल्यार वयलो लेयर जो दांताचो आसता एनॅमल तो वेर आउट जाला जाल्यारूय सेन्सिटिव्हिटी जाता. इवन सादे हार्ड ब्रशान जर समज लोकांनी जर घासले आडवे जाल्यारूय एक तरेचो डिफेक्ट जाता दांताचेर ताका पोना एब्रेजन म्हणटात. जर ते जाल्यार सुद्दां जाल्यार सेन्सिटिव्हिटी जाता. सो हे साध्यो हेणी रिस्टोरेशन किंवा फिलिंग केल्या उपरांत हाजेर मात करपाक जाता. आनी जर सिंपलस्ट थींग इज लायक वी कॅन गीव समथींग डिसेन्सिटायझर. खुबशे प्रेपरेशन आसता जी जी डेंटीन म्हणटात ते ओपन जाल्ल्या कारणान ताजे भितर नर्व आसता त्यो एक्सपोज जाता उदका किंवा गरम थंड गोड हाजे गोश्टी खातीर ते एक्सपोज जाता आनी तेन्ना थंय फ्लुइड मुवमेंट जाता. सो ताका लागून पेन फील जाता तितल्या पुरतो. सो ते ऑब्लिटरेट जाता जेन्ना आमी पोटेशियम नायट्रेट किंवा असले पेस्ट असता जो मेडिकेटेड आहा त्यो 15 दिसा खातीर दितात आणि ते सॉल्व जाता. सिंपल असं
1: सगळ्यात साधे म्हणजे आपले आपल्या डेंटिस्टा कडे ताजे ट्रीटमेंट घेऊ. सो मीना नाईक तुका धन्यवाद म्हणता. दोतोर डेंटिस्ट म्हळे की कानान घुमता तो कर्र करून तो आवाज न्ही तो खूप लोकांक आवडना ताजोच पहिली भंय दिसता. तातूंतले एक हांव तरी सुद्दां तुमी ह्या डेंटिस्ट्रीच्या मळार फाटली कितलीशीच वर्सां तुमी काम करतात आनी तुमी इतले बरे साध्या हातून तुमी सांगतात. दोतोर तुमचे आवडीचे गीत आनी फुडलो प्रश्न विचारचे पयली हांव तुमकां एक विचारपाक सोदतां. म्हजी तुमची वळख जाली ती तुमच्या लिखाणांतल्यान. सो तुमी डॉक्टर प्राध्यापक ह्या सगळ्या हातूंतल्यान तुमी लिखाणाच्या मळार कशें पावले?
0: हाका एक बारीकशी स्टोरी कशी आहा थोडक्यान हांव सांगपाचे ट्राय करता. म्हजे कडेन एक पेशंट येतालो तो रिपोर्टर ताचें नांव वासुदेव पागी म्हणून. तो पयले फाटी येयलो ट्रिटमेंट केल्या उपरांत म्हणपालो तो तर तूं कित्याक बरयना काय म्हणपा लागलो. हांव बरोवपाचें मातसो बिझी आहा म्हटलें ह्या दिसांनी जायना तो म्हणपालो ट्राय कर म्हणपालो बरोवपाक. थोडेशें बरयलें अर्दवट बरयलें आनी हांव विसरलो. 2-3 दिसांनी तो परतून म्हजे कडेन पावलो. तो म्हणपालो दोतोर कितें बरयला. सो हांवें ताका थोडे बरयले ते सांगले आनी उरलेले बरयता म्हणून सांगले. ताणें तें वाचलें आनी म्हणपालो बरय परतून कंप्लीट करता. कंप्लीट केल्या उपरांत तो म्हणपालो हेका आमी एक प्रिंट करया. पूण ताचे पयली तो एक 10-11 आर्टिकलां बरय म्हणपालो विशय. आतां इट वॉज अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी वॉट आय फेल्ड लायक म्हजे कडच्यान समाजा खातीर कितें तरी वचचें किंवां जे अवेरनेस म्हणटा आमी ते हांव करूं शकतालो अशें.

0: दिसलें म्हाका. आनी थंय आमी म्हणलें बरोवया, आनी कांय विशय आहा जे साद्या लोकांक न्ही किंवा आमच्या लोकां पर्यंत पावनात, ते म्हणल्यार सादे भाशेन बरोवपाचो प्रयत्न करुया. एक बरयले, ते प्रिंट जाले, ताजे उपरांत जशें ते ताणें म्हाका तो फिडबॅक दिलो किंवा म्हाका लोकांनी कॉल करून सांगले की दोतोर तुवें बरें बरयलां, कंटिन्यू कर, किंवा थोड्यान तर म्हाका विशय सुद्दां दिले, दोतोर हाजेर बरोवपाची ट्राय कर, ब्रशिंग टॅक्निक्साचे ब्रशा बरोवपाची ट्राय कर. सो हे जेन्ना विशय मेळपाक लागले आनी लोकांचो फिडबॅक मेळपाक लागलो तेन्ना उर्बा वाडटा. आनी दॅट वॉज अ बिगनींग. आनी म्हाका ते बरेंच म्हणजे खोशी भोगता की आय कूड रायट समथींग वीच पीपल लायक्ड.
1: तुम्ही आता हे बरयतात ते कशे लिखाण हस्तलिखित करता?
0: हस्तलिखित असता, हस्तलिखित असता, आणि देन आय कन्वर्ट इट.
1: ओके, सो दोतोर खूप खूप तुमकां धन्यवाद. जसे तुम्ही म्हणले की एक रिपोर्टर आणि आपलो पेशंट वासुदेव पागी हाका लागून तुम्ही बरोवंक शकले, आणि म्हाका दिसता की तुम्ही बरोवन तुमचे जे म्हाका न्ही तोतूर तुमची भाषा खूप आवडटा, सामकी साधी कळटा, जणू काय प्रॉब्लेम आणि तुम्ही जे बरयतात ते दिसता की ते प्रॉब्लेम म्हजेच आणि ताका सोल्युशनूय बी तुम्ही देतात. आणि या लिखाणातल्यान म्हजी तुमची ओळख झाली, हांवें तुमकां कॉन्टॅक्ट केलो आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओत आसा.
0: थँक्यू.
1: आणि जनरल अवेअरनेस, डेंटल अवेअरनेस या विषयाचेर तुम्ही माहिती देतात. आणि खूप प्रश्न असतात या खिणाक तुमच्या आवडीचे पद.

0: कळलं तुम्हाला, आता शेतान शेतान किंवा म्हणजे अजूनही थोडे माडयो लायला आणि थंय कुळागर करपाचे किंवा थंय किती किती करपाचो म्हाका खोशी आहा, आणि अजूनही हांव विकेंडाक वता तेन्ना ते करता. सो तो एक माझा छंद असता आसलो, हांव किंवा आय वूड हॅव टेकन इट एज अ प्रोफेशन इन अ व्हेरी राईट वे, पण अजूनही करता हांव ते, म्हाका आवडा.
1: दोतोर असे म्हणतात नाही की जाता ते बऱ्याक जाता, आणि आता तुम्ही डेंटिस्ट असूनही तुम्ही शेतानूय वता, जाय ते आपले करूंक शकता. सो दोनूय तुमची कामं असतात. दोतोर तुम्ही डेंटिस्ट, खूप तरेचे लोक तुमच्याकडे येतात वतात, केन्ना केन्ना म्हणजे एखादी केस एक वेगळी असू येता, जेव्हा तुमका असे स्ट्रेस बी आयलो जाल्यार तुम्ही कसे हे करतात?
0: द बेस्ट थिंग इज लाईक वन थिंग म्हटल्यावर म्युझिक, म्युझिक इज वन थिंग. दुसरे म्हणजे थोडेसे लिखाण असतं, वाचन असतं, आणि आय लाईक टू वॉक इन अ नेचर, ट्रॅकिंग. आय जस्ट बी विथ माय सेल्फ. विकेंडाक मेळटा आणि सकाळचं मेळटा, सकाळचं मॉर्निंग वॉक करपाचा चान्स एक वेगळोच असता म्हज्या.
1: दोतोर तुमच्या या सगळ्या कामा खातीर तुमकां खूप खूप शुभेच्छा. दोतोर म्हजी एक आयकुपी आसा, ती सिनियर सिटीजन, तिणें नांव सांगू नाका म्हणा, ती घरा आयकता आसत जाल्यार तिका कळ आसतले. ती विचारता की दात काढले जाल्यार पोले भितर वतात काय म्हणून.
0: आता दात काढल्या उपरांत, आता सिनियर सिटीजन म्हटलं तुम्ही आणि तांचे डिटेल आमकां खबर ना, पूण आता एक दात काडलो.
1: कोणी येता जाणटो जाल्यार तिका दिसचे ना न्ही की आपणें कशें कशें दिसप. पोले भितर वता,
0: फुल राईट, एव्हरीबडी हॅज गॉट अ राईट टू स्माईल.
1: म्हाका दिसता की तिची तशीच फिलिंग.
0: ॲक्च्युली एक दात काढलो म्हणून पोले पडना, आता कंप्लीट डेंचर काढल्या उपरांत थोडेशे फोल्ड जाता.
1: ओके,
0: कळ्ळें तुमकां. सो मुवमेंट आमी डेंचर किंवा जो ट्रिटमेंट पॉसिबल आहा तो केल्या उपरांत इट गेट्स रिस्टोर्ड बॅक, परतून हे जाता. आता थोड्यो गोष्टी, एक थोड्यांची एक समज आसा की एक फाटलो दात काढल्या उपरांत पोले बी पडटले काय, तशें न्ही. सगळे जर दात काढले, कारण कितें कारण जाऊ ये, आणि सगळे जर काढले जाल्यार मातशे बसतात, फोल्ड येतात, म्युकोबकल फोल्ड म्हणतात ते, वाढतात, आणि ते लिप सपोर्ट, दाताक दात आमच्या लिपाक न्ही सपोर्ट करतात. सो इट इज लाईक इन हार्मोनी उरता सगळे. सो ते जेव्हा नसतात त्यांना ते मातशे फोल्ड दिसपा लागतात आणि पोले पडिल्ल्या भाषेन दिसता. इट इज पॉसिबल,
1: पण मागीर
0: आफ्टर ट्रीटमेंट इट कॅन बी.
1: सो या प्रश्ना खातीर खूप खूप धन्यवाद. दोतोर सगळ्यांच्याच आवयांक एक हे असता न्ही की भुरग्यांचे आपले दात किटतात, मागीर ती म्हणतात चॉकलेटी खाऊ नकात आणि गोड खाऊ नकात. अशा आवयांक तुम्ही किती सांगशात?
0: पळय चॉकलेटी भुरगीच खातली, हांव म्हणना की व्हडल्यांनी खावच्यो न्ही, चॉकलेटी भुरग्यांनीच खावच्यो, पण त्याच बरोबर हय. हांवें तुमकां म्हज्या दोनूय भुरग्यांचेर, म्हजी एक चली आहा एक चलो आहा, हांवें दोनूय भुरग्यांचेर एक्सपेरिमेंट केलो म्हटल्यार वायट जावपाना. अशें आसलें की जेन्ना चली, म्हजी व्हडली चली जाल्ली, तेन्ना म्हजी मिसेस म्हणपाक लागली पळय तुजी डेंटिस्ट्री तुजे कडेन दवर, डोंट इंटरफियर विथ माय दीस थिंग. ओके, सो ती तेका दोन दोन वरान फीड दिताली. हांव तेका सांगलें कितें की रातचे बाब णवां उपरांत एक फीड दिल्या उपरांत यू डोंट गीव हर. अँड हांवें तें ऑब्जर्व केलें की तिचे सगळे दात भुरग्याचे किडिल्ले, म्हज्या भुरग्याचे. ओके, आय हॅड टू ट्रीट इट. सेकेंड चलो जालो म्हजो, जो आतां 18 वर्साचो चलो जालो, तेन्ना हांवें सांगलें आतां म्हजे आयकय म्हणून. आणि वी स्ट्रिक्टली सॉर्ट टू इट, लायक हांव करतालो स्वता बरो निवळ कपड्यान, रातचे नायट फीड दिले न्ही, काय हांव ताका निवळ कपड्यान दात निवळ करतालो. आता तर सिंगल फिंगर ब्रश सुद्धा येयला, पण जर ना सुद्धा जाल्यार एक बरो निवळ कपडो वॉश करून सारखो ताजे खातीरूच दवरात, आणि ताणी निवळ करात लास्ट फीड दिल्या उपरांत. कारण नॉर्मली कशें आसा की दुदान साखर घालतात आमी,
1: बरोबर,
0: हां, आणि ते रातभर उरल्या कारणान भुरग्यांचे खास करून दात पिड्यार जातात. हां, असं हे लहान भुरग्यांचे उलयता, तेंका लास्ट फीड दिया, ताजे उपरांत गरज असना, सकाळी फुडें उठोन सुशेगाद मागीर दियात तुम्ही, काय इशू ना. त्याचबरोबर लहान भुरगीं म्हणटा तेन्ना आमी 3 ते 5 6 7 8 चॉकलेट खावपी भुरगे, स्वीट तेंका खूब आवडटा,
1: बरोबर,
0: आणि स्टिकी फूड खास करून जे कितें स्वीट आहा दे आर अ मोस्ट पॉझिटिव्ह रिझन फॉर केरीज. कळ्ळें तुमकां, थंय उरता ते आणि ताका लागून किडपाक.
1: अशा आवयांक तुम्ही किती सांगता?
0: बेस्ट थिंग इज लाईक प्रेफरेबली मिनिमायज इट.
1: ओके,
0: प्रेफरेबली मिनिमायज, हांव बंद करा म्हणना कारण
1: जावचें
0: ना, मिनिमायज इट, रिप्लेस इट विथ. आतां थोड्यो गोश्टी आहा ज्यो आमी घरा कडेन करूं शकता, आतां फॉर एक्झाम्पल लायक मे बी लायक फळां टू सम एक्सटेंट ऑल्टरनेट टू दॅट, अँड प्रेफरेबली एका बरोबर मातशें हसत खेळत ब्रशिंग शिकोवपाचें. चडूच स्वीट जाता जाल्यार स्पेशली आफ्टर मील.

0: ब्रश
1: ब्रश
0: कर
1: कर.
0: पाया. दॅट इज वन गुड हॅबिट विच आय कॅन ॲडवाईज.
1: सो आपल्या भुरग्यांचे दांत किट्टा असो जो अशी जी दुख दुख ज्या आवयांक आसा त्यांच्या खातीर हो प्रश्न की हळूहळू कमी करात आणि दांत स्वच्छ घासपाची हे करात. दोतर मनान एक प्रश्न येता, हे आमकां संवय न्ही, सहज आमी टूथब्रश बदलनात, आसा तो आपलो बाबडो आसा. सो अशा वेळार तुम्ही कितें सांगशात?
0: आता टूथब्रशा बद्दल पहिली म्हणल्यार टूथब्रश कसलो वापरचो, केन्ना बदलचो, हे दोन प्रश्न असतात. टूथब्रशा भितर कशें आसता की
1: हार्ड असता,
0: सॉफ्ट आणि मिडियम. नॉर्मली वी एज अ डेंटिस्ट वी एडवायज टू यूज सॉफ्ट.
1: ओके,
0: ताजे भितर एक मनशाक कशें कळपाचें की हांवें बदलपाक जाय ब्रश. जी ब्रशाचे जे ब्रिसल्स असतात न्ही, ते फ्रेड जातात किंवा वाकडे जातात आणि ते तसेच उरतात. सो दॅट इज अ टायम ऑन एन एव्हरेज रफली ते म्हणतात की 2 ते 3 महिन्या उपरांत ते जाता. जर तुम्ही फोर्स बी यूज करता जाल्यार ते घडे पहिली जायत, पण नॉर्मली एव्हरेजीचे समजा जर तुम्ही ऑलमोस्ट सारखे करता अशे दोरिया जाल्यार 3 महिन्यांनी सुमार ते वाकडे जाता. दॅट इज अ आयडियल टायम फॉर चेंज ऑफ ब्रश. प्रेफरेबली इट शूड बी सॉफ्ट, डोंट गो ऑन अ हार्ड ब्रश. थोड्याक न्ही ते फील येना जो पर्यंत ते हार्ड यूज
1: करणार.
0: एक्झॅक्टली, आय हॅव सीन पीपल ब्रिडिंग देर थीथ ऑल टुगेदर. सो ते म्हजो एडवायज असतो की प्रेफरेबली पुश युअर सेल्फ लिटल बीट ऑन अ सॉफ्ट ब्रश.
1: आणि दोतोर ते ब्रश जेन्ना ते ब्रशाचे हे
0: फ्रेड जातात
1: बदलप. दोतोर आम्ही आमची माव न्ही अशी बोटांनी
0: मसाज करची म्हणटा. इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टीस, इट्स अ व्हेरी गुड प्रॅक्टीस. आफ्टर ब्रश बोटान माव मसाज करची, इट इज अ व्हेरी हेल्पफूल अँड गुड प्रॅक्टीस.
1: ओके दोतोर, आणि फ्लॉसिंग करतात न्ही तेव्हा मला एक प्रश्न आयो. हा त्यांचे नाव काल केल्लो तांणी म्हाका फोन, हांव नाव तांचे घेवपाक विसरले. ती म्हणटात की आपणें फ्लॉस केले न्ही की आपल्याक रगत येता, जाल्यार कितें करप?
0: नॉर्मली फ्लॉसिंग ही एक टॅक्नीक, रगत येता म्हणल्यार खंय तरी ती फॉल्टी टॅक्नीक जाऊ येता.
1: म्हाका दिसता की सकल
0: फोर्स घालता
1: मावेक लागू शकता.
0: नॉर्मली कशें आसता की दोनूय बोटांनी जर ती समजा थ्रेड फ्लॉस
1: सुद्धा, ताणी म्हाका सांगले की मको तिका आवडटा, सो मको खातना ते आपूण फ्लॉसिंग करता पळय तेन्ना आपल्याक रगत येता म्हणून.
0: सो नॉर्मली कशें आसता की तो मको थंय दातान अडकता. नॉर्मली आता हे कित्याक लागून जाला, एक तर ताजे गम्स रिसीड जाला किंवा देवला. समजा जर तोच मनीस समज जर फ्लॉसा वांगडा घडये तो टूथपीक बी यूज करता जायत हे आडकता म्हणून, सो ताणीय बी ब्लिडींग जावपाचे चान्सीस आसता.
1: कित्याक ते लागून
0: लागून जाता. दुसरे म्हणजे कितें आहा की समजा जर एकाच जाग्या वेल्यान येता जाल्यार दीस इज अ कॉमन प्रॉब्लम वॉट बी डिस्कस्ड. आता समजा हे सगळ्याच दाता बरोबर आहात, देर कॅन बी अ पेरियो प्रॉब्लम. पेरियो म्हणल्यार गम्साचो प्रॉब्लम असता. सो ताका म्हाका दिसता की ह्या मनशान समज जर सगळ्या दातांनी जाता जाल्यार माय एडवायज वील बी टू सी समबडी प्रोफेशनल.
1: धन्यवाद दोतोर. आणि ज्या कोणी म्हाका प्रश्न विचारिल्लो काल फोन केल्लो ताका हांव म्हणटा थँक्यू आणि ताणें दोतोराक दाखोवचे. दोतोर म्हाका न्ही एक सहज प्रश्न आयलो, अक्कलदाड येता पळय ती साधारण कितल्या वयार येता? 17-18
0: उपरांत
1: बेगीन येता जाल्यार कितें करप?
0: नॉर्मली ऑन एन एव्हरेज आमी जर टॅक्स्ट बुकान गेले जाल्यार 17 ते 21 वर्सांचे वयोमान दितात ताका, ताजे मदीं येतात ती. ताजे बेगीन नॉर्मली येना.
1: ओके,
0: 16 पयली वी हॅव नॉट सीन. व्हेरी रेअरली समजा जर तुमकां अशें कंडीशन दिसता जाल्यार वी हॅव नॉट कम अक्रॉस, बट 16 उपरांतूच आसतले चड करून, कारण सेकंड मोलर इट सेल्फ कम्स एट द एज ऑफ 14-15.
1: ओके,
0: कळ्ळें तुमकां. सो ताजे उपरांतूच थर्ड मोलर येता. सो अशें ताजी एज सिक्वेन्स आसता. समजा जर येयलो जाल्यार कितें इश्यू आहा, समजा त्या मनशाक कितें इश्यू आहा जाल्यार तो एड्रेस करपाक जाता. आतां नॉर्मली कशें अक्कलदाड येता तेन्ना देर इज समथींग कॉल्ड एज पेरिकोरोनायटीस जाता, म्हणजे तो अर्दो भायर येता आणि तो अर्दो कवर्ड उरता. सो जेयता ते तातून अडकता आणि मागीर ते इन्फेक्शन जाता आणि दुखता. थोड्याकडे आ करपाक त्रास जाता, सूज येता, जोर सुद्धा येता. सो ही कॉमन सिमटम्स आम्ही पळयता जेव्हा अक्कलदाड येता तेव्हा. सो यांकां फक्त घरगुती उपाय सिंपल म्हणल्यार म्हजो एडवायज असतो की मिठाचे कळकळ करात, बेस्ट. इट वील रिलीव मॅक्सिमम प्रॉब्लम्स. आणि समज जायत ना जाल्यार मेडिसिन्स आहात, ते बी म्हजो एडवायज असतो अगेन टू सी, किद्या मेडिसिन आमी सांगून डायरेक्ट घेवची न्ही. सो ताका लागून प्रेफरेबली ताणी कोणाकूय डेंटिस्टाक दाखोवचे.
1: सो दोतोर खूप खूप धन्यवाद. तुम्ही आयकतात आयकपेनो जागृताय दातांच्या भलायकीची या विषयाचेर डॉक्टर राजन लांबोर हांच्या लागीं साधिल्लो आमी संवाद. या खिणाक त्यांच्या आवडीचे गीत.

0: दोतोर
1: डेंटिस्ट आणि डेंटल दातांची काळजी अशी आम्ही ज्यांना म्हणतात त्यांना रूट कॅनल हो एक असं कोणाक सहसा ते चुकना त्याच्याविषयी तुम्ही किती सांगता.
2: आता पळयात नॉर्मली किती हा की या रूट कॅनलाच्या ट्रीटमेंटाक पावसर खूप विसाव वता किंवा वेळ वता कारण दाता कीड लागल्या उपरांत जर समजा तुम्ही इमिजिएटली डेंटिस्टा कडे गेले जाल्यार ह्या प्रॉब्लमा कडे पावत ना कोण. समजा जर काय कारण
1: सवय आसता लवंग घालतली आम्ही किती करतली गोळे गोळे करतली सो मागीर ते रूट कॅनल
2: रूट कॅनल
1: एक्झॅक्टली किती असतात.
2: आता रूट कॅनल म्हणल्यार किती की दाताक जी कीड लागिल्ली असता ती नव दाताच्या भितर असता ती जे पर्यंत पावता ताजे लागून दाता भितर इन्फेक्शन जाता आणि जेन्ना इन्फेक्शन जाता खास करून मनशांनी आमचे कडेन येता तेन्ना केन्ना येता ही रातची न्हीद पडना किंवा गरम घाल्या सोसपा जायना आणि ती दूख उरता ती खूप वेळ उरता ही सिमटम्स घेऊन येतात इरिव्हर्सेबल म्हणतात त्या चेंजेस इरिव्हर्सेबल पल्पायटीस हे टेक्निकल टर्म ताजे हे सिव्हिअर जातकीर जेन्ना पेशंट आमचे कडेन येता तेन्ना एकूच उपाय उरता तो हो रूट कॅनल ट्रीटमेंट म्हणून. आता रूट कॅनला भितर करता कितें तर प्रत्येक दाताक मेन नर्व असता दातांत सप्लाय समज सकयली दात जाल्ले जाल्यार इन्फिरियर अल्वेलर नर्व म्हणून असता ताजे कडच्यान ताका नर्व सप्लाय येता वयली जाल्यार पोस्टिरियर सुपिरियर अल्वेलर नर्व म्हणटात ह्यो दोन नर्व आसता ज्यो वयल्या दाता कडेन सकयल्या दाता कडेन सप्लाय करता तातूंतल्यान ताका नर्व इनोव्हेशन येता आनी थंय इन्फेक्शन जाल्ल्या कारणान ती नर्व दुखावल्या कारणान पेशंटाक सिव्हियर इजा जाता किंवा दुख जाता स्वेलिंग येता हाचे भितर जेन्ना ती नर्व सप्लाय एरिया असता ती क्लीन केली हो क्लिनींग प्रोसिजराक रूट कॅनल ट्रिटमेंट म्हणटात आनी तो एकदां क्लीन केल्या उपरांत पेशंटाक पेन रिलीव जाता ताची जी सिमटम्स दिसता ताका सायडीची जी सुजयाची दुखे

0: एनर्जी ही कमी जायत वतात. सो ह्या ट्रिटमेंट एज सच इन जनरल इट इज कॉल्ड एज रूट कॅनल ट्रिटमेंट. हाजे भितर मागीर वेरायटीज खूब आसतल्यो.
1: पण आनी जेन्ना आतां समजा म्हाका रूट कॅनल करपाक जाय आनी म्हाका ती दूख आसा आनी हांवूच तुमकां सांगता की एनेस्थेशिया जाय म्हाका, जाल्यार तुमी म्हजे आयकतात काय तुमी ठरयतात?
0: एनेस्थेशिया दिवचीच पडटली. समजा जर ताका सिव्हियर पेन आहा, विदाउट एनेस्थेशिया रूट कॅनल शुड नॉट बी ट्रायड.
1: आनी दोतोर म्हाका एक सांगात, आतां समजा म्हाका डायबिटीज आसा, प्रेशर आसा, किंवा मागीर ते आमी
0: पेशंटाक, माय एडवायस हांव सगळ्या पेशंटाक, इनफॅक्ट हांव ताजेर आर्टिकल सुद्दां बरयलां की पेशंटान हें इन्फॉर्मेशन दोतोरा कडेन पयलीं शेअर करपाक जाय. थोड्यो फाटी खुबशे जाण स्पेशली खास करून जे ब्लड थिनर घेतात आनी तांकां समज दात काडपाचो आहा, तांकां त्रास जाल्ले आसता, सो ते म्हणटात की एनी कॉस्ट यू रिमूव्ह म्हणटात, ते हिस्ट्री सांगत ना. आणि मागीर जेन्ना प्रॉब्लम जाता तेन्ना मागीर आमकां कळोन चुकता की बाबा इकोस्प्रेन घेता किंवा अशें जाता. सो माय एडवायस विल बी प्लीज प्रोवाइड ऑल द इन्फॉर्मेशन अबाउट युअर मेडिकल हिस्ट्री.
1: कारण दोतोर पळयता पेशंट हांवूच आसता, पण तुमकां खूप पेशंट आसता, सो इट इज आमचे पेशंटाचे पहिले काम की आम्ही सगळे सांगतो. हय दोतोर, आणि म्हाका एक सांगात, आता रूट कॅनल जेन्ना आमी म्हणटात तेन्ना ते भरता पळय, ते सिमेंट उरता मागीर
0: काय? हाचे भितर सुद्दा न्ही फिलिंगाचो जो भाग आहा न्ही, हो दोन भागान आसता. एक आसता जो रुटान भितर फिलिंग घालतात तो थंयच उरता, आनी ताचे उपरांत न्ही, कारण दात किडलेलो आसता, सो तो मोर देन 50% तो ऑलमोस्ट लॉस जाल्लो आसता. सो ताचे भितर दोन तरेन आसता. वयलो जो दिसता आमकां तोंडान दिसता ताका क्राउन म्हणटात आमी, ते क्राउनांतले फिलिंग करपाक. आतां आमी जर पयली
1: दोतोर हे सगळे मागीर तुमी पेशंटाक सांगता,
0: सांगचे पडटा तांकां, आनी तेणी समजोवपाक आमी कितें सांगता, नाल्यार ताणें प्रश्न विचारपाक जाय.
1: कित्याक दोतोर हांव आयले म्हाका कांय खबर ना, हांव फक्त तुमच्या कडेन येतले म्हाका दुखता म्हणून.
0: सारके
1: सो तुमी ते क्राउन बी सगळे
0: सांगतात ताका, ताका स्टेप वायज सांगचे पडटा, कारण तो फक्त आपल्या दुखी खातीर येयल्लो आसता, ताका हेर कांय खबर आसना, क्राउन घालपाक जाय किंवा फिलिंग करपाक जाय, अमको टायम लागतलो हे ताका कांय खबर आसना.
1: तितलो
0: वेळ वतलो हे समजावून दिवचे पडटा.
1: दोतोर, आणि दात घालप हे केन्ना येता, म्हजो दात केन्ना काडटात? खुबशे लोक न्ही दात काडटलो म्हणूनच वचना, आणि मागीर तो दात न्ही त्याच्या कुशीकचो सुद्धा अफेक्ट जाता. अशा लोकांक तुम्ही किती सांगशात?
0: म्हजे एडवायस असो की बाबा, पहिली म्हणल्यार एक डेंटिस्ट जो खरो डेंटिस्ट आहा तो दात काढपाक पहिले तुमकां फोर्स करपाक ना. जर पॉसिबल आहा तो सेव्ह करपाक जाता जाल्यार, जर तो सेव्ह करपाच्या पलीकडे आहा किंवा पलतडी आहा जाल्यारूच तो सांगतलो तुमकां हाका काय करपाक जावपाना, काडचो पडटलो म्हणून. आनी तेन्नाच तो दात काडपाचो, ना जाल्यार बेश्टी म्हाका जाय म्हणून. थोडे फाटी येतात, हे असलेय पेशंट येतात की म्हाका कांय ट्रिटमेंट करपाचो ना, दात काडून उडय, हे भशेचे लोक आहात. पूण हे पर्सेंटेज कमी आहा. आयच्या टायमार जे एडवान्सीस जाला, लोकांचे अवेरनेस पळयल्यार आय कॅन से देर्ज अ पॅरडायम शिफ्ट टोटल. लोक वतात आनी बरे म्हणजे कितेंय करून तोंडान वाटय म्हणटात, सेव्ह कर.
1: दोतोर, आतां सगळ्यांत महत्वाचें आहार. आतां दोन प्रश्न आसा हातूंत, आहार म्हणटा तेन्ना बऱ्या दातां खातीर आहार कितें, आनी आनी दोतोर दुसरो प्रश्नूय विचारता तुमकां की एका गुरवार बायलेन आपल्या पोटांतल्या भुरग्याच्या भलायके खातीर, म्हणजे तातूंत दातूय आयलो जाल्यार ताका आहार आसा?
0: पळयात, सेकेंड प्रश्न आमी मागीर पळोवया, कारण तोच प्रश्न आमी भुरग्याक दात पयले केन्ना येता, भुरग्या जाल्या उपरांत. पूण इन जनरल, इन जनरल समज एक प्रेग्नंट बायलेचे बद्दल इन जनरल म्हणल्यार तेणी लॉड ऑफ तिका फॉलिक एसिड बी दितात न्ही, ताका लागून मे बी लायक पालेभाज्यांचो वापर खूब जावपाक, फळां तांच्यांनी, दॅट आय वील हॅल्प ओवरऑल ऑल्सो. मागीर ताजे उपरांत तुमी इन जनरल विचारले की बाबा दातां खातीर कॅल्शियम रीच फूड, नॉर्मली आमी दूद म्हणूये किंवा चीज किंवा योगर्ट किंवा दह म्हणूये, दीस आर लायक सप्लिमेंट कशी. त्याच बरोबर थोड्यो ज्यो भाज्यो म्हटल्यो किंवा कॅरट किंवा असले जे हार्ड चावू शकता आमी, वीच वर्क्स लायक अ मसाजर, गम्साक न्ही मसाजर कशें जाता, आनी क्लिनींग आमी एक पयली म्हण आयकली अशी मोक्ष शुद्धी खातीर आमी फळां खातात. सो बेजिकली इट इज लायक आफ्टर फूड जेवण ते फळां खाताले. सो ताणें कितें जातालें की दातां सायडीन जे कितें लेयर कसो उरतालो तो एक फावटी क्लीन जातालो. सो दॅट इज एडवायजेबल भाज्या भितर ग्रीन वेजी लिफी वेजिटेबल मेथी म्हणात किंवा शेपू म्हणात किंवा, इट इज व्हेरी गूड. आनी वांगडाच ड्राय फ्रुट्स, इट्स अ व्हेरी गूड ऑप्शन. वी हॅव गॉट लॉट ऑफ ड्राय फ्रुट्स नाउडेज.

एफएम रेनबोच्या वितरावणीत आणि आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान ही आशिल्ली लाईव्ह फोन इन अस्तुरी. आमचे मुखेल सोयरे आशिल्ले डेंटिस्ट डॉ राजन लांबोर. जनरल डेंटल अवेअरनेस अर्थात जागृताय दातांच्या भलायकेची या विषयाचेर तांच्या सांगातान आमी संवाद साधिल्लो. तुमच्या सांगातान आशिल्ले हांव चारुशिला. वेळ जाला निरोप घेवपाचो. परत आमची भेट फुडल्या बुधवारा. निरोप दियात. नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल आणि एफएम रेनबोची वितरावणी. एक वर आता जायत आयला. दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो आमी सहक्षेपित करतात.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार झाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत झाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करा. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करा.
1: सारे दांत चले जाएंगे और मम्मी को पता भी नहीं चलेगा. सब दांत चले गए. सुपर निर्मा मैं सब तमाम
2: सचिन मम्मी. सुपर निर्मा में है सच मुच अपनापन.
3: दस लाख की लॉटरी मुझे.
4: फर्जी ऑफर्स से सावधान.
5: आरबीआई कहता है
4: जानकार बनिए, सतर्क रहिए.
6: 233 अंश एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादई चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 1 वर जाऊन 8 मिनटां जाली आसा. ऐकुया कानळा वोवळा.

कानळावळा कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकले लॉर्ना यंग चिको आणि सुदेश भोसले यांच्या ताळ्यान हे कातार. ही कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार सोनिया शिरसाट हांच्या ताळ्यान.

कानळा ओवळा कार्यावळी निघतेस. तुम्ही ऐकलंय मॅरिटा आणि लॉरी ह्यांच्या तायान हे कातार. आणि या कातारा वांगडाच कानळा ओवळा कार्यावळ इथल्यान सोंपता. आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. एक वर जाऊन 30 मिनटांचेर आम्ही सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रा वेल्यान मराठीतल्यान खबरो.

अमिता बड़े राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार कराराला आजपासून लागू। सर्व

0: विमानतळातून कराराचं स्वागत, मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना, मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना, मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षघटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार, आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा यशस्वीपणे सुरू. भारत युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला आहे. या महत्वाच्या करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. ऐकूया याविषयीचा वृत्तांत.
1: वर्धित व्यापार भागीदारी आणि भारत युके रोडमॅप 2030 मे 2021 मान्यता देऊन दोन्ही देशांनी या कराराचा पाया घातला. या पथदर्शी आराखड्याच्या मदतीनं 2030 परस्परांबरोबरचा व्यापार दुप्पट करून तो 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत नेण्याचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलं. या कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. भारत आणि युकेमधला हा करार अंमलात आल्यामुळे दोन्ही देशांचे आर्थिक संबंध अधिक दृढ होणार असून यामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रूपांतर प्रत्यक्ष संधींमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. भारतातल्या अनेक प्रगतीशील क्षेत्रांना युकेच्या बाजारपेठेत अधिक चांगल्या संधी उपलब्ध होतील असंही ते म्हणाले. हा करार व्यापार गुंतवणूक आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी नवीन संधींची दारं खुली करत असून तो विकसित भारत 2047 या मोदी यांच्या संकल्पनेला गती देईल असा विश्वास केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी व्यक्त केला आहे. कराराचा फायदा देशातल्या महिला, शेतकरी, युवा वर्ग, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग, नवोन्मेषक, व्यावसायिक आणि मच्छीमार यांना होईल आणि विविध क्षेत्रात संधी निर्माण होतील असंही गोयल म्हणाले. आजपासून लागू झालेला हा भारत युके सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करार भारताची आर्थिक वाढ आणि जागतिक भागीदारी बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल असल्याची प्रतिक्रिया संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. देशाचे आर्थिक हितसंबंध बळकट करण्याबरोबरच शेतकरी आणि कृषी क्षेत्राचं संरक्षण या करारामुळे होणार असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी दिली आहे. देशातल्या विविध उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मेंडा यांनी व्यक्त केली. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेत संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंगला यांनी व्यक्त केली. हा करार आजपासून लागू झाल्याचं औचित्य साधून केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले आहेत. परदेश व्यापार महासंचालनालयानं आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरात एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं. यावेळी रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले इत्यादी मालाची पहिली फेरी रवाना झाली. पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथं नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावर आयोजित केलेल्या कार्यक्रमात या कराराअंतर्गत युकेमध्ये निर्यात होणाऱ्या रत्न आणि आभूषणांची पहिली फेरी समारंभपूर्वक रवाना होईल.
0: शल्यचिकित्सेचे जनक आचार्य सुश्रुत यांच्या जयंतीनिमित्त आज दिल्ली इथं अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेतर्फे सौश्रुतम 2026 या 3 दिवसीय आंतरराष्ट्रीय परिसंवादाचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या परिसंवादाचं आज उद्घाटन झालं. त्या आपल्या भाषणात म्हणाल्या,
2: आयुर्वेद का भविष्य आपके हातों में है. आप सभी को जिज्ञासा, स्वच्छनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्रों में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
0: या परिषदेत जगभरातील आयुर्वेद तज्ज्ञ आणि आधुनिक शल्यचिकित्सक विज्ञानाच्या एकात्मित वापरावर सखोल चर्चा करणार आहेत. या परिषदेत राष्ट्रीय भारतीय वैद्यक आयोगाच्या अभ्यास अहवालाचं प्रकाशन करण्यात येणार असून अत्याधुनिक एमआयआर सुविधेचं उद्घाटन केलं जाणार आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रात तपास केल्या जाणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य

न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या शुक्रवारी पंजाबच्या दौऱ्यावर आहेत. अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पुनर्विकसित केलेल्या जालंधर कॅन्टोनमेंट रेल्वे स्थानकाचं उद्घाटन ते करणार आहेत. याच योजनेअंतर्गत देशातल्या विविध ठिकाणच्या 74 रेल्वे स्थानकांचं उद्घाटनही दूरस्थ पद्धतीनं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते केलं जाईल. अमृतसर ते वाराणसी दरम्यान सुरू होणाऱ्या संत रविदास एक्सप्रेस गाडीला प्रधानमंत्री हिरवा झेंडा दाखवणार आहेत. याच दौऱ्यात प्रधानमंत्री चंदीगड इथल्या पंजाब अभियांत्रिकी महाविद्यालयाला भेट देणार असून तिथल्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं ते उद्घाटन करणार आहेत. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदारसंघ पुनर्रचना आणि घटनादुरुस्ती विधेयकाद्वारे देशातल्या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांच्या जागांमध्ये सरसकट 50% वाढ करण्याचा प्रस्ताव असेल तर आपला पक्ष या घटनादुरुस्तीला पाठिंबा देण्यास तयार आहे असं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्ष आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी आज सांगितलं. सर्व राज्यांमधल्या जागा 50% वाढल्यास महाराष्ट्रात लोकसभेच्या जागा 48 वरून 72 तर उत्तर प्रदेशच्या जागा 80 वरून 120 होतील. हा फॉर्म्युला अधिक व्यावहारिक वाटत असून याबाबत पक्षाची अधिकृत भूमिका इंडिया आघाडीशी चर्चा करून आणि विधेयक हाती आल्यानंतर 24 तासात स्पष्ट केली जाईल असं त्या म्हणाल्या. आपला पक्ष भाजप किंवा राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये विलीन होणार असल्याच्या चर्चा या केवळ अफवा असल्याचं मुंबईत आयोजित वार्ताहर परिषदेत त्या बोलत होत्या. तसा कोणताही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्हीही कोणाशी संपर्क साधलेला नाही असंही त्या म्हणाल्या. केवळ लोकसंख्येच्या निकषावर पुनर्रचना केली तर दक्षिण भारतातल्या राज्यांवर अन्याय होण्याची भीती आहे जी अगदी योग्य आहे असं मत त्यांनी व्यक्त केलं. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 MAX 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदा नाशवंत वस्तूंची निर्यातही या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा विमानसेवा चालणार आहे. इराणनं पुन्हा एकदा युद्धबंदीच्या चर्चेसाठी पुढे यावं अन्यथा त्यांच्या विरोधातील लष्करी कारवाई पुढील आठवड्यापासून अधिक कठोर होईल असा इशारा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका मुलाखतीतून दिला आहे. इराणवरील अमेरिकेचे हल्ले पुढील काही दिवस सुरू राहतील. गरज भासल्यास इराणमधील वीज प्रकल्प पूल आणि अन्य महत्वाच्या ऊर्जा पायाभूत सुविधांनाही लक्ष केलं जाऊ शकतं असंही ट्रम्प यांनी सांगितलं. यापूर्वी अमेरिकेनं इराणच्या खर्ग बेटावर हल्ला केला होता मात्र जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊ नये म्हणून तिथल्या तेल सुविधा केंद्रांना लक्ष केलं नसल्याचा दावा ट्रम्प यांनी या मुलाखतीतून केला. दरम्यान इराणच्या तेल पायाभूत सुविधांवर हल्ल्याची शक्यता अद्याप कायम असली तरी सध्या ती कमी असल्याचंही त्यांनी नमूद केलं. केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री किरण रिजिजू यांनी कतारचे अमीर शेख तमीम बिन अहमद अल थानी यांचे वडील आणि दिवंगत अमीर शेख अहमद बिन खलिफा अल थानी यांना श्रद्धांजली अर्पण केली. दोहा इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यमावर ही माहिती दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वतीनं रिजिजू यांनी अमीर शेख तमीम बिन अहमद थानी यांचं सांत्वन केलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार आजपासून लागू. सर्व स्तरावरून कराराचं स्वागत. मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून निर्यातीची पहिली फेरी रवाना. मुंबई शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयात राष्ट्रीय तपास यंत्रणेसाठी विशेष न्यायालयाची स्थापना. मतदारसंघ पुनर्रचनेत सरसकट 50% वाढ असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष घटना दुरुस्ती विधेयकाला पाठिंबा देणार. आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

2331 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 1:40 आनी 32 सेकंद जाल्ली आसा. ऐकूया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आस्वाद घेयात सदाफुली कार्यावळीचो. मिडडे न्यूज इन इंग्लिश दनपारा 2 वरांचेर, दोपहर समाचार 2:15 2:30 चित्र संगीत, हिंदीतल्यान खबरो 3 वरांचेर, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादई चॅनल एकवर जाऊन 41 मिनटां झाली आसा. सदाफुलिया कार्यावळीन तुमका सगळ्यांक येवकार. सदाफुली कार्यावळीच्या सुरवेक ऐकूया उषा मुणकर हांच्या आवाजान हे गीत आणि यशवंत केळकार हांचे संगीत.

सदाफली कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले अजित कडकडे ह्यांच्या आवाजान हे गीत आणि गजानन रायकर हांची रचना. ही कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले गीत. अर्चना खांडेपारकर हांच्या आवाजान योगराज नाईक हांचे संगीत आणि गजानन रायकर हांची रचना.

सदाफली कार्यावळीन ऐकूया निमाणे गीत आरती नायक हांच्या आवाजान आणि रमेश वेळुसकर हांची रचना.

चित्रसंगीत कार्यावळी निघतेस तुम्ही ऐकले ॲनिमल फिल्मातले गीत अरिजित सिंग ह्यांच्या आवाजान, श्रेयस पुराणिक ह्यांचे संगीत आणि गरिमा ह्यांची रचना. कार्यावळ मुखार भरताना ऐकूया फुडले गीत वीर या फिल्मातले, रूपकुमार राठोड, श्रेया घोषाल हांच्या आवाजान, साजिद वाजिद हांचे संगीत आणि गुलजार हांची रचना.

चित्रसंगीत ही कार्यावळ तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवी चॅनलार. ऐकू ब्यानो, वरां जाला 2:44 जाली आसा. ऐकूया फुडले गीत. रॉक स्टार या फिल्मा खातीर AR रहमान आनी मोहित चौहान हांच्या आवाजान AR रहमान हांचे संगीत.

0: चित्रसंगीत ही कार्यावळ तुम्ही ऐकता आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादई चॅनलाचेर. ऐकू बेनो 2:50 झाली असा. चित्रसंगीत या कार्यावळीन या खिणांक घेऊया ल्हान सुवीस.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक FM रेनबो घेऊन येता हॅलो डॉक्टर. गोयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमका दितले योग्य सल्ले. दर शुक्रारा दनपारा 1-2 मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 MHz FM रेनबोचेर. हॅलो डॉक्टर.

0: कामा वयली दगदग, ट्रॅफिक इतलो बोवाळ, घरा पावपाचो हुस्को. तुमकां सतेता आसत जाल्यार डोंट वरी माय फ्रेंड. पुराय दिसाची थकाय पयस करपाक, तुमची आमची सांज फुलोवपाक आकाशवाणी पणजी केंद्राचो FM रेनबो चॅनल घेवन येता रेनबो सांज. दर दिसा सांज वेळा 6:05 ते 7:05 मजगती रेनबो सांज, फकत 105.4 MHz रेनबो सांज.
1: चित्रसंगीत कार्यावळीन परतून एकदा सगळ्यांक येवकार. ऐकूया फुडले गीत हथियार या फिल्मातले अलका याग्निक आणि उदित नारायण हांच्या आवाजान, आनंद राज हांचे संगीत आणि प्रवीण भारद्वाज हांची रचना.

0: या गीता वांगडाच गाता रहे मेरा चित्रसंगीत ही कार्यावळ इतल्यान सोपता.
1: गांव आणि हाव आयकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
2: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
1: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळी आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार.
3: गाव आणि हाव.

0: तुमची सांज आनिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांज वेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ गांव आणि हांव आयकार गावांतल्यो गजाली गांवकारांकडल्यान
1: गावांमदी खास नाव गांव रे मजो गांव
0: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या म्हादय चॅनलार
2: गाव आणि हाव
3: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन कहानी नहीं बदली स्टाइल गया है बदल जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल
4: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री
5: तीनवराचेर आमी सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो.

231 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्ज आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आमी उलयता. 3:12 जाल्ली आसा इतल्यान दनपारची ही सभा सोंपता. या वेळार 105.4 मेघाहर्ट्झांचेर FM रेनबोच्यो कार्यावळी चालू आसात. तशेंच विविध भारतीच्या विज्ञापन वितरावणी सेवेच्यो कार्यावळी चालू आसात, त्यो तुमच्यांनी आयकूं येतात. ह्या चॅनलाचेर परतून तुमची आमची भेट जातली 5:28 मिनटांचेर. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

नमस्कार. 233° एक मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्टजाचेर आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान उलयता. तशेंच डिजिटल मोडाचेर न्यूज ऑन एअर ह्या एपा वेल्यान तुमकां आयकूंक मेळटा आकाशवाणी पणजी. आयकपनु सांजवेची 5:30 आनी 22 सेकंद जातात. तुमकां सगळ्यांक येवकार दिवन आमच्या ह्या सांजवेच्या सभेक आमी आतां आरंभ करता. हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. सादर करीत आहोत आमच्या असंख्य युवक युवतींसाठी हा कार्यक्रम युववाणी.

मित्रांनो, तुम्हा सर्वांना ह्या कार्यक्रमात, तुमचं ह्या कार्यक्रमात स्वागत. मित्रांनो, जगात पैसाच सगळं काही नसतं आणि पैसाच असला म्हणजे श्रीमंत होत नाहीत. तर आपल्यामधली कला ही आपल्याला निरंतर श्रीमंत ठेवतात. म्हणून कला ही जीवनाच्या प्रत्येक पावलावर आपणास भेटते. फक्त उघड्या डोळ्यांनी तिला पाहायला शिकलं पाहिजे, तिचं रूप जाणून घेतलं पाहिजे व तिचा योग्य आदर केला पाहिजे. आज युवाणी कार्यक्रमात तुमच्यासाठी आहेत कविता वाचन युगा व्यंकटेश घोडके यांचं, तसंच सुंदरसं संगीत. तर कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुंदरशा गीतानं.

माझ्या काही कविता तुमच्या समोर सादर करणार आहे. माझ्या पहिल्या कवितेचं नाव आहे सुखदुःख. डोळ्यात दाटुनी पूर येता जड पापणीही आरोप करते, दुःख लपेटून आले तरी गाली सुखाचा थेंब ओघळते. सुख पाहुणे बनून येई, दुःखाची चव चाखून जाई, क्षणात जरी बदलता जीवन हिम्मत जगण्याची मांडून देई. सुखात सारे सोबत देता दुःखात आपल्या परक्यांची पारख होते, डाव खेळता सुख दुःखांचा जगण्याबरोबर ओळख होते. माझी पुढची कविता कधी तुझ्यासाठी. कधी गुंतुनी नजरेत तुझ्या स्वर आगळे विणावे, रंगुनी जणू रंगात तुझ्या जसे गीत तुझे जाणावे. कोपऱ्यातून पापणीच्या आसवे कधी टिपताना सांभाळून घ्याव्या ओंजळीत मी साऱ्या तुझ्या भावना. शिंपल्यातल्या मोत्यासम गुंतुनी जाता तुझ्या मनी, लाजावा तो चंद्रही त्या चांदणीच्या आठवणींनी. क्षितिजाकडे सोबत हे पाऊल पडता तुझ्या सवे, हरवुनी संगी शीतल रात्री शोधू आपण काजवी दिवे. कधी होता आभास तुझा विश्व सुंदर भासावे, कधी तुझ्यासाठी क्षण सावरता जीवन माझे घडावे. कधी तुझ्यासाठी क्षण सावरता जीवन माझे घडावे. यानंतरची कविता आहे शब्दधन. शस्त्र बनुनी वार करता शब्द बनती दुश्मन, ज्ञान देता तेच नव्याने बनुनी जातात विचारधन. शब्द रचती नवीन कोडी शब्दांना शब्दांचीच जोडी, जोडुनी त्यांना वाक्य घडविता बांधुनी ठेवी सर्वांचे मन. सुख दुःख ना शब्दांस कळते लावता गोडी मन तरीही वळते, वाहता ओझे तुझे नि माझे शब्द बनुनी जाती क्षण. सुचता हे शब्द काही जुळती ह्या चार ओळी, बनुनी हृदयांच्या गाठी शब्द जुळवी घट्ट नाती, शब्द जुळवी घट्ट नाती. यानंतरची कविता आहे आठवण. ओठांवरती शब्द थांबता दरवळतो श्वासात तुझा गंध, गुंतुनी जाता तुझ्या मनात वाटे मोकळा हा अपुला बंध. आठवणींशी जुळवुनी नाते विणुनी रेशमी धाग्यांचे क्षण, अर्थ वाहता विरुनी अश्रुत शोधावे तू माझेच मन. अर्थ वाहता विरुनी अश्रुत शोधावे तू माझेच मन. यानंतरची कविता आहे ती शिकवण. निर्मात्याच्या आविष्काराने धुंद होऊन जावे, सुंदर अशा निसर्गाचे गंध होऊन गावे. विशाल समुद्री लाटांकडून खुशाल ती क्षमता घ्यावी, वडाच्या या सावलीतली मायेची ममता घ्यावी. झुळुकणाऱ्या वाऱ्याकडून चांदण्यांची चंचलता घ्यावी, विजेतल्या कडकडाटातही पावसातली शीतलता घ्यावी. उगवत्या सूर्याकडूनी लढण्याची स्फूर्ती घ्यावी, शुक्राच्या चांदणीकडून प्रेमाची चाहूल घ्यावी. पाखरांच्या किलबिलाटातून नात्यांमधली ओढ घ्यावी, शिकवणीतल्या उपकारातून पृथ्वीला घरट्याची ऊब द्यावी, शिकवणीतल्या उपकारातून पृथ्वीला घरट्याची ऊब द्यावी. या कवितेचं शीर्षक आहे श्वासातले चांदणे. श्वासात चांदणे जपताना आकाशाची पांघरून गोडी, इंद्रधनुष्य ओंजळीत घेताना भासावी तुझीच गोडी. कंठी दाटून येता क्षण मनास तू साद द्यावी, आठवणींच्या दवबिंदूंनी सावलीही भिजून जावी. आठवणींच्या दवबिंदूंनी सावलीही भिजून जावी. यानंतरची कविता आहे मैत्रीण. स्वार्थ संपता मैत्री जमते, हृदय जुळता मैत्रीण मिळते.

0: आणि मित्रांनो, या सुंदरशा गीतानंतर आता ऐकूया कविता वाचन युगा व्यंकटेश खोडके यांचं.
1: नमस्कार युवा मित्र मैत्रिणींनो, मी युगा घोडगे.

0: आठवणी जपताना डोळे पुसते, कुणी नसले तरी जी सोबत बसते, मैत्रीण ही अशीच असते, न बोलता सारे जाणते, मनातले ती गुपित जपते, अश्रू ढाळण्या खांदा देते, शिखर गाठण्यास हिम्मत देते, मैत्रीण ही अशीच असते, मैत्रीण ही अशीच असते, भोवताली जरी दाटता अंधार, ती चंद्रासारखी प्रकाश देते, निखरत्या त्या उन्हात सुद्धा मायेची ती सावली भासते, आपल्या मनात पाहता जिचे प्रतिबिंब दिसते, अशी आपली मैत्रीण असते, अशी आपली मैत्रीण असते। या पुढील कविता आहे स्त्री। सरस्वती ती तीच विद्या, लक्ष्मी ती तीच पार्वती, आई ती तीच विधाता, स्त्री साऱ्या जगताची माता, आई बनता कणखर कणा, शिवबा घडवी ती बनुनी जिजाई, बहिणीची माया ज्ञानेश्वरावर करी, बनुनी ती मुक्ताबाई, प्रेयसी ती तीच मैत्रीण, बनती राधा श्यामाची, कधी अवतार घेई दुर्गेचा, रक्षण करण्या विश्वाची, स्त्री जगाची रक्षण करती, ग्रंथामधली तीच गीता, रामासंगे वनवासातही संसार करणारी तीच सीता, रामासंगे वनवासातही संसार करणारी तीच सीता। यापुढील कविता आहे रात्र। थकून जातो सूर्य जेव्हा, रात्र तेव्हा जन्म घेते, चंद्र ताऱ्यांच्या साक्षीने सृष्टीस या सोबत देते, काळोख घेऊन येते तरी शीतलता ठेवून जाते, काजव्यांच्या प्रकाशासंगे दिव्य दृष्टी देऊन जाते, रातराणीच्या गंधात अंधार तो भिजून जाई, उगवत्या सूर्याच्या स्वप्नाने रात्र सारी सरून जाई, उगवत्या सूर्याच्या स्वप्नाने रात्र सारी सरून जाई। या कवितेचं शीर्षक आहे बालपण। भातुकलीचा मांडुनी खेळ, जमवू तो लपाछपीचा मेळ, मन बालपणीची करता आठवण, शोधी तो हरवलेला वेळ, आईच्या कुशीतली गोड गाणी, बाबांशी बोलणारी बोबडी वाणी, मधाळ त्या आजीच्या गोष्टी, अन स्वप्नातली ती राजा राणी, विटी दांडूचा तो हरता डाव, धडपडलेल्या कोपराम वरचा घाव, तरीही अनुभवण्या गम्मत निराळी, या बालपणास काय द्यावे नाव, कागदी विमान घेऊन मित्रांस सोबती, दप्तर टाकुनी ते खांद्यावरती, नेहमी निरागस मागणे मनी, पावसात यावी शाळेत भरती, मोकळ्या हवेसम बालपण उडून गेले, काऊ चिऊच्या घासासारखे हास्य मात्र चोरून नेले, जबाबदारीची जाणीव देता करून, वयापेक्षा खांदे खंबीर देऊन गेले, जबाबदारीची जाणीव देता करून वयापेक्षा खांदे खंबीर देऊन गेले।
1: मित्रांनो, नुकतंच आपण युगा व्यंकटेश खोडके यांचं कविता वाचन ऐकलं।

0: मित्रांनो, आपण ऐकत आहात युवाणी हा कार्यक्रम. घेऊया एक छोटीशी विश्रांती.
1: पीएम जय अब गरीबों की जय बन गई है.

0: आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत सुमार 60 कोटी लोक 5 लाख रुपया मेरेन फुकट उपचाराचे हकदार जाल्यात. आता मेरेन 12 कोटी परस चोड मुफत उपचार केल्यात, जाका लागून गरीब कुटुंबाच्या उपचार खर्चांत सुमार 2 लाख कोटी रुपयाची बचत जाल्या. आयजूच आयुष्मान ऍप डाउनलोड करून आयुष्मान कार्ड तयार करात. अधिक माहिती खातीर 14555 नंबरार कॉल करात.
1: मित्रांनो,

आपल्या प्रत्येकामध्ये काही ना काही सुप्त गुण असतात, नाही का? त्या सुप्त गुणांना नेमकं ओळखून आपण आपलं एक वेगळं आपण आपली एक वेगळी ओळख तयार करायला सटलं पाहिजे, तरच आपल्या आयुष्याला एक नवी झळाळी मिळेल. आज 15 जुलै जागतिक युवा कौशल्य दिन म्हणजेच वर्ल्ड यूथ स्किल डे म्हणून आजचा हा दिवस साजरा केला जातो. ह्या दिवशी तरुणांमध्ये व्यावसायिक आणि तांत्रिक कौशल्य विकसित करण्याबाबत जनजागृती केली जाते. म्हणून तर आपल्यामधला कलावंत आम्ही कधीच मरू नाही दिला पाहिजे. कलाकार हा नित्य कलाकार आपली कलाकृती नेहमीच ताजीतवानी ठेवतो. कोणतीही कला म्हणजे प्रत्यक्ष देवी सरस्वतीचीच पूजा, नाही का? कोणतीही कला सहज साध्य कधीच होत नाही. कलेशिवाय जीवन वृक्ष वाळवंटाप्रमाणे फासेल. म्हणूनच तर आपल्या सुप्त गुणांना आम्ही ओळखून आमची नवी ओळख या ह्या जगात करूया.

स्वरां 15 मिनटांचेर ऐकुया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली. स्वरां 35 मिनटांचेर घेऊया आस्वाद कातारांचो. सातां 3 सांजा हातून आयज ऐकुया आषाढस्य प्रथम दिवसे डॉक्टर गीता काळे हांचे महाकवी कालिदास ह्या दिसा निमतान उलोवप.

सावळेरातून मिरवेलीची लागवड याविषयी माहिती देतले विश्राम गावकर. 8:15 गीत गझलींची कार्यावळ, 8:30 हिंदी कार्यावळ तुमका ऐकून मिळतली.

आणि राजा थावरांचेर ऐकुंगरावात कोंकणी संगीत खेळ मोगाचे जैत बरोवपी सेबास्तियन ग्रासियस आणि आकाशवाणी खातीर निर्मिती सिंधिया रेगो.

रातच्या 9:15 स्पॉटलाईट, 9:30 चर्चा का विषय ह्या कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करतले.

फाल्यां सकाळी 10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन पंडित बसवराज राजगुरू हांच्या गायनान राग मिया कितोडी, थुमरी कारा आणि दादरा भैरवी तुमकां आयकूंक मेळटली. 11:05 गाता रही मेरा दिल, 11:30 एनसीआरटीची प्रायोजित कार्यावळ उमंग

ची पयली 9:15 स्पॉटलायट ही कार्यावळी आनी 9:45 इनसायट ह्यो कार्यावळी आमी दिल्ली केंद्रा वेल्यान सहक्षेपीत करतले. रातच्या थावरांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत विदुषी रोशन आरा बेगम हांच्या गायनान राग हा सुध्वनी तुमकां आयकूंक मेळटलो. तशेंच बेगम अख्तर हांच्या गायनान कजरी आनी ठुमरी मिश्र काफी तशेंच दादरा पिलू तुमकां आयकूंक मेळटले. 10:30 कर्नाटक शास्त्रीय संगीताची कार्यावळ हातूंत विद्वान डॉ एम बालमुरली कृष्ण हांच्या गायनान राग माया मालव गौला तशेंच राग हमीर कल्याणी तुमकां आयकूंक मेळटले. तरी आशिल्ल्यो फाल्यां वितरपाच्यो आमच्यो कार्यावळी.

आणि आता सांगता 105.4 मेघाहर्ट्झच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतलं कार्यावळी सध्या चालू असा रेनबो सांजची कार्यावळ फोन इन चित्ररंजनी कार्यावळ अंगणात 7:10 आठांक कातारा 8:30 सराव आहार पोन्या हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ तुमकां आयकूंक मेळटली. रातच्या 9 वरां सावन तुमकां आयकूंक मेळटल्यो पश्चिमी संगीताची कार्यावळी. हातून 9 आयकात प्रायोजित कार्यावळ पिलार ऑफ फायर वॉट्स हॉट 9:30 फोन इन पश्चिमी संगीताची कार्यावळ 10:05 आणि द फिल गुड अवर्स ही कार्यावळ 11:10 तुमकां आयकूंक मेळटल्यो. तरी आशिल्ल्यो 105.4 मेघाहर्ट्झचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या एफएम रेनबो सेवेतल्यो कार्यावळी. कार्यावळींची रुपरेषा तुम्ही ऐकली. आमची फुडली कार्यावळ रोकडीच. आम्ही आकाशवाणीच्या पणजे केंद्रावल्यान उलयता. ऐकूया हिंदुस्थानी शैलीचेर आधारित कोंकणी सुगम संगीताची कार्यावळ शब्दुली.

0: ऐक मनो प्रताप आमोणकर हांच्या आवाजान प्रकाश पाडगावकर हांचे हे गीत तुम्ही ऐकले आणि आशिल्ली आईची शब्दुली ही कार्यावळ. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावाल्याला आम्ही उलयता. आता बरोबर 17:30 ऐकूया राष्ट्रीय खबरो कोकणीतल्यान.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी, हांव अक्षता छत्रे तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. आयज नव्या दिल्लीन जाल्ल्या संस्कृतम 2026 उक्तावण सुवाळ्याक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हाजीर आशिल्ल्यो. हे वेळार तरणाट्यांक संबोधित करतना राष्ट्रपती मुर्मू हांणी सांगले,
2: यहां उपस्थित युवा विद्यार्थ्यो तथा प्रोफेशनल लाइफ की शुरुआत कर रहे शोधकर्ताओं से मैं ये कहना चाहूंगी कि आयुर्वेद का भविष्य आपके हाथों में है. आप सभी को जिज्ञासा, सत्यनिष्ठा और वैज्ञानिक दृष्टिकोण के साथ व्यवहारिक शोध और अपने क्षेत्र में श्रेष्ठ साक्ष्य निर्माण के मार्ग पर आगे बढ़ना होगा.
1: समाजाच्या बऱ्या खातीर आयुर्वेदांत आधुनिक तंत्र आपणोवपाचो उलो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मारला. हे वांगडाच आयुर्वेदाचे शिक्षण घेवपी बायला भुरग्यांक तांणी सांगले,
2: चिकित्सा का अध्ययन करने वाली बेटियों की संख्या तो बढ़ रही है, लेकिन चिकित्सक बनने के बाद आयुर्वेद से जुड़े प्रोफेशन में बने रहने वाली महिलाओं की संख्या उस अनुपात में नहीं बढ़ रही. इन महिला चिकित्सकों को आयुर्वेद से जुड़े प्रोफेशन में बने रहने और प्रगति की सीढ़ियां चढ़ सकने के सहायक हो सकने वाले उपायों को सुझाया गया है. मुझे लगता है इतने ही सुझाने से पर्याप्त नहीं होगा, उसको अमल में लाने के लिए सबको सोचना होगा.
1: व्यापक आर्थिक आणि व्यापार करार आणि सामाजिक सुरक्षा करार हांची अंमलबजावणी भारत आणि युनायटेड किंगडम हांच्या भागीदारीन मार्गदर्शक ठरता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आयज सांगले. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांचे सोशल मीडिया पोस्ट शेअर करताना प्रधानमंत्र्यांनी ही गजाल केली. केटा भारतातल्या शेतकऱ्यांक, उद्योजकांक, सूक्ष्म, ल्हान आणि मध्यम उद्योगांक नवीन उर्बा दितले. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रगतीशील क्षेत्रांक ब्रिटनच्या बाजारांत प्रवेश दितले असे प्रधानमंत्र्यांनी म्हळा. भारताची सेमीकंडक्टर डिझाईन आणि उत्पादन पर्यावरण प्रणाली घटमूट करपा खातीर केंद्रीय मंत्रिमंडळान 1.27 लाख कोटी खर्च करून सेमीकॉन 2.0 मान्यताय दिल्या. चीप डिझाईन सेमीकंडक्टर यंत्रणा आणि सामग्री, नवे फॅब्रिकेशन युनिट, संशोधन आणि विकास, कुशळताय विकास हांचेर या कार्यावळीन भर दिलो. देशी उत्पादनाक चालना दिवप, पुरवण साखळी चढ लवचीक आणि सक्षम करप, राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करप, सेमीकंडक्टर क्षेत्रात भारताक जागतिक केंद्र म्हणून स्थापन करप ही या कार्यावळीची काय उद्दिष्ट आशिल्ली. केंद्रीय मंत्रिमंडळान 2026-27 ते 30-31 या काळाखातीर 62,500 कोटी खर्च करून मोबाईल फोन उत्पादन येवजणेक मान्यताय दिल्या. ही येवजण देशी उत्पादन मोल वाढप, निर्यात, घटकांची उपलब्धताय आणि भारतीय ब्रँडांक चालना दिवपी असे काय फायदे दिता. 5 वर्षात 39,00,000 कोटी वट्ट उत्पादन मोल मेळोवपाचो आणि 60,000 नोकऱ्यो निर्माण करपाचो या येवजणेचो हेत असा. सध्या भारत 7 सुवातींनी 24 न्युक्लिअर पॉवर रिएक्टर्स चलयता आणि तांची क्षमता 8.78 गिगावॉट असा. ते भायर 8,000 मेगावॉट क्षमताय आशिल्ले आणि 10 रिएक्टर्स बांधपाचे काम

यांग चिकू हांच्या आवाजान मिलना हे गीत तुम्ही ऐकले. दिसता तसे नसता हे आम्ही ऐकले असतले आणि त्याचे किद्याक तसे असता हे तो अजून कार्तोसांच्या आवाजान ऐकूया. दिसता तसे नसता हे

ही आकाशवाणी पणजी केंद्राची महादेवी वाहिनी. श्रोतेहो, सायंकाळचे 7:28 होत आहेत. सादर करीत आहोत कार्यक्रम तिन्ही सांजा.

0: श्रोते हो नमस्कार आणि तुम्हा सर्वांचं ह्या कार्यक्रमात स्वागत. आज आषाढ महिन्याचा पहिला दिवस. तिनिसांचा या कार्यक्रमात आता ऐकूया आषाढस्य प्रथम दिवसे डॉक्टर गीता काळे यांचं महाकवी कालिदास दिनानिमित्त भाषण.
1: आज आषाढस्य प्रथम दिवसे आषाढाच्या पहिल्या दिवशी संस्कृत कविश्रेष्ठ कालिदास आणि त्यांचं मेघदूत हे काव्य यांचं स्मरण रसिक साहित्यिकांना निश्चितपणे होतं. कालिदासाच्या साहित्यकृती सातच मालविकाग्निमित्रम, विक्रमोर्वशीयम आणि अभिज्ञान शाकुंतलम ही तीन नाटकं, कुमार संभवम, रघुवंशम ही दोन महाकाव्य, ऋतुसंहार आणि मेघदूत ही दोन खंडकाव्य. पण कालिदासाच्या मोहक कल्पनाविलासांनी नटलेल्या या सातही कलाकृतींनी सप्तरंगी इंद्रधनुष्याप्रमाणे विश्वनभात मनोहर सौंदर्य निर्माण केलं आहे. मेघदूत हे तर सर्वार्थाने एक अपूर्व काव्य आहे, म्हणूनच या भावकाव्यानं देशविदेशात लोकप्रियता मिळवली आहे. खरं तर मेघदूत हे एक निसर्गवर्णनपर काव्य, त्यातील कथानक फारच लहान आहे. एक यक्ष त्याच्या धन्यानं म्हणजे कुबेरानं नेमून दिलेल्या कामात यक्षाकडून कसूर होते. परिणामी कुबेर त्याला वर्षभराच्या हद्दपारीचा शाप देतो. मायभूमीपासून दूर दक्षिणेत रामगिरी पर्वतावर तो राहू लागतो. आपल्या प्रियपत्नीपासून प्रथमच दूर राहिलेला यक्ष 8 महिने कसेबसे घालवतो. पण वर्षा ऋतूच्या प्रारंभी आषाढस्य प्रथम दिवसे मेघ माश्लिष्ट सानुम व प्रक्रीडा परिणत गज प्रेक्षणीयम दर्श. आषाढाच्या पहिल्याच दिवशी पर्वत शिखराला भिडलेला व प्रक्रीडा करणारा मेघ पाहून त्या विरही यक्षाला पत्नीची तीव्रतेने आठवण होते. तीही पतिवियोगानं व्याकुळ होऊन आपली वाट पाहत असेल असा विचार यक्षाच्या मनात येतो. त्याचवेळी आकाशातील त्या मेघाबरोबर पत्नीला खुशालीचा संदेश देण्याची कल्पना सुचते. यक्ष त्या मेघाला दूध बनून अलकानगरीपर्यंत जाऊन आपल्या पत्नीला खुशालीचा निरोप

देण्याची विनंती करतो आणि रामगिरीपासून अलकानगरीकडे जाण्यासाठी मार्गक्रमण कसं करावं हे सांगतो. मेघाचं हे मार्गक्रमण सचेतन बनलं ते कालिदासाच्या भावपूर्ण चित्रीकरणानं. अचेतन मेघाला दूतत्व बहाल केल्यामुळं तो चैतन्यमय झाला. मेघाचं आगमन म्हणजे वर्षा ऋतूची चाहूल, त्यामुळं सर्व सृष्टी मेघाला पाहून प्रसन्न आनंदित होणारच, त्याचं कौतुकानं स्वागत करणार. हीच कल्पना कालिदासानं मेघदूतात रंगवली आहे. मार्गातील बारीक तपशिलासह सर्व स्थळं चित्रित केली आहेत. म्हणूनच मेघदूत हे भावोत्कट निसर्गाचं शब्दचित्र आपल्यासमोर उभं राहतं. मेघाला पाहताच पर्वत, वृक्ष, नद्या, प्राणी, पक्षी, यक्ष, यक्षस्त्रिया, दूरदेशी गेलेल्या पतीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या विरहिणी या सर्वांनी आनंद कसा व्यक्त केला आहे त्याचं अतिशय कल्पनारम्य नितांत सुंदर वर्णन कालिदासानं केलंय. विरही कामार्त यक्ष मेघाला मार्ग सांगत असल्यामुळं संपूर्ण सृष्टी त्याला स्वतःसारखीच भासते. मिलनोत्सुक प्रेमीयुगलांचं भाव निसर्गातील सर्व घटकात रेखाटल्यामुळे प्रवास वर्णन चैतन्यमय भावोत्कट झालेला आहे. कालिदासांनी रामगिरीपासून अलकानगरीपर्यंतच्या मार्गातील आम्रकूट, नीचे, विंध्य, हिमालय पर्वत, नर्मदा निर्विंध्या, गंभीरा, वैत्रवती, क्षिप्रा इत्यादी नद्या यांचं अवकाश मार्गानं दिसणारं दृश्य यथातथ्यपणे चित्रित केलेलं आहे. हे पाहून कालिदासाला दिव्यदृष्टी प्राप्त होती की काय असा विचार मनाला स्पर्श करतो. कारण कालिदासांनी वर्णन केलेल्या मार्गाचं पुनरावलोकन करण्यासाठी पुण्याच्या डॉक्टर सुरेश भावे यांनी स्वतः विमानातून त्या मार्गाने प्रवास केला. कालिदासाच्या वर्णनाप्रमाणे अचूक हुबेहूब निसर्ग पाहून तेही स्तंभित झाले. मेघांच्या हजारो योजनांच्या प्रवासात त्याला उंचावरून दिसणाऱ्या विविध सौंदर्य स्थळांचं इतकं जिवंत रसरशीत वर्णन केलं आहे की त्या भावरम्य चित्रांच्या दर्शनाने वाचक उचंबळून निघतो. मेघदूतातील स्थळं रंगवली आहेत ती शब्दांच्या कुंचल्यानं शृंगार रसात बुडवून. त्यामुळं प्रत्येक स्थळ आपल्यापुढं जसंच्या तसं साकारतं. उज्जैनीच्या वाटेवर निर्विंध्या नदीचा रसास्वाद घ्यायला मेघाला यक्ष सांगतो, कारण ती प्रेमाचा आविष्कार करते आहे. कशी? तर नाभी दाखवून. या नदीने हंस पक्ष्यांची मेखला धारण केली आहे. खडकातून वेडी वाकडी वळणं घेत मोहकपणे ठुमकत मुरकत जात आहे. मोहक लोळण घेताना प्रवाहात निर्माण झालेल्या भोवरारूपी नाभीचं जणू काही ती प्रदर्शन करते आहे. प्रियकरासमोर शृंगार चेष्टा करणं हेच स्त्रियांच्या प्रेमाविष्काराचे बोल असतात. मेघाला पाहून ही प्रेयसी शृंगार चेष्टा करते तेव्हा तिचा रसास्वाद मेघानं घ्यावा. मेघानं नदीचं पाणी प्यावं हा साधा सरळ अर्थ, पण त्या निर्विंध्या नदीमधून मिलनोत्सुक प्रेयसीचं रूप कवीनं साक्षात समोर उभं केलं आहे. हे रूप पाहिल्यावर मनातील भावोर्मी उचंबळून आल्या नाहीत तरच नवल. हिमालयाच्या कुशीत विसावलेली अलकानगरी सुद्धा प्रियकराच्या मांडीवर रेललेली आणि गंगारूपी रेशमी वस्त्र खाली ढळले आहे अशा प्रेयसीच्या रूपात दिसते. मेघदूतातील ही चित्रे शृंगार रसातील असली तरी त्याला कारुण्याची ढालर असल्यामुळे मनाला हेलावणारी आहेत. या भावचित्रांवर उपमांचा साथ चढल्यामुळे त्यांचं सौंदर्य आणखीन द्विगुणित झालं आहे. मेघालाच किती वेगवेगळ्या उपमातून दृश्यमान केलं आहे पहा. प्रारंभीचा मेघ दिसतो तो वप्रक्रीडा करणाऱ्या हत्तीप्रमाणे. इथे नुसतं रंगसंगतीतलं साम्य नाही तर विरही यक्षाला दिसलेला मेघ हा वयात आलेल्या उन्मत्त हालचाली करणाऱ्या हत्तीप्रमाणे दिसतो. तोच मेघ इंद्रधनुष्यासोबत जाताना मोरपीस धारण केलेल्या कृष्णाप्रमाणे भासतो. आम्रकूट

0: पर्वताच्या शिखरावर जेव्हा तो मेघ विसावतो तेव्हा पर्वत पिकलेल्या पिवळ्या आंब्यांनी डवरलेल्या झाडांनी झाकळून गेला आहे. त्याच्या शिखरावर विसावलेला हा मेघ पृथ्वीच्या स्तनाग्राप्रमाणे भासमान होतो. केवढं हे सूक्ष्म निरीक्षण आणि केवढा हा कल्पनाविलास. तोच मेघ उज्जैनीत गेल्यावर शंकराचा निळाकंठ वाटतो, तर सूर्यास्ताच्या वेळी जास्वंदीच्या फुलाप्रमाणे रक्तवर्णी दिसणारा मेघ म्हणजे उज्जैनीच्या महाकालानं पांघरलेलं गजासुराचं चर्मवस्त्रच असा भास होतो. चर्मणमती नदीच्या शुभ्र पाण्याच्या प्रवाहात वाकलेला मेघ म्हणजे जणू पृथ्वीनं धारण केलेल्या मोत्याच्या माळेतील नीलमणीच. अशा अनेक विध उपमांमधून केवळ मेघाच्या विविध प्रतिमा आपल्या समोर उभ्या केल्या आहेत. यावरून कालिदास उत्कृष्ट चित्रकारही असावा असं वाटतं. एवढंच नव्हे तर कालिदासाचा व्यासंग आणि तत्वज्ञानाची बैठकही मेघदूतातील कथांच्या संदर्भातून जीवनविषयक उपदेशातून व्यक्त होताना दिसते. हे संदर्भही सहजपणे कोठेही रसहानी न होता व्यक्त झाले आहेत. चर्मणवती नदीच्या वर्णनात रंतीदेव राजाचा संदर्भ, सरस्वती नदीच्या पाण्याची महती सांगताना बलरामाचा संदर्भ, उदयन राजा, बलिराजा अशा पुराणातील महाभारतातील इतिहासातील कथांचे संदर्भ जाता जाता दिले आहेत. यावरून कालिदासाची विदग्धता दिसून येते. 121 श्लोकांचं हे छोटंसं भावकाव्य, पण त्यातल्या निसर्गवर्णनानं माणसाला मोहित केलंय. मुळातच माणसाला निसर्गाचं आकर्षण असतं. त्यातून असा शृंगार रसात न्हाऊन निघालेला जिवंत निसर्ग तर प्रत्येकाला मनोहरी करणारच यात शंका नाही. ही सर्व किमया आहे ती कालिदासाच्या वर्णन कौशल्याची. नादमधुर, सरस, सुलभ, भावपूर्ण, आशयघन अर्थछटा व्यक्त करणारे चपखल शब्द योजण्याची कसरत आणि ती सुद्धा वृत्तबंधनात. केवढं शब्दसामर्थ्य, भाषाप्रभुत्व, पांडित्य होतं कालिदासाकडं. म्हणूनच हे अजरामर शिल्प निर्माण झालं आहे. आजही मेघदूतानं भारवलेले कवी आपापल्या भाषांमध्ये त्याला रेखाटण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याच्यावर भाष्यग्रंथांचं लेखन विद्वज्जन करत आहेत. मराठीतही मेघदूताची 35 ते 40 रूपांतरं झाली आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांपासून ते कुसुमाग्रज, शांताबाई शेळके, बाभ बोरकर यासारख्या अनेक कवींनी त्यांना मेघदूत जसं भावलं तसं साकारण्याचा प्रयत्न केला आहे. आज या कालिदास दिनी त्यांना आणि त्यांच्या या मेघदूताला शतशहा प्रणाम.
1: आषाढस्य प्रथम दिवसे डॉक्टर गीता काळे यांचं महाकवी कालिदास दिनानिमित्त भाषण नुकतंच आपण ऐकलं.

0: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबराविभागावरवी तुम्ही ऐकत आहात कोकणीतल्यान खबरो. मुखेल खबरो. शिरविशेक वचपी न्हय तर शिरविश दिवपी व्यवसायीक जायात असो उलो मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी गोंयकारांक मारला. गोंयांक अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळप गरजेचे आसा अशें आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केला. कौशल्य विकास, पुनःकौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. पुराय आशिया खंडात परकीय सत्तेआडचे पहिले बंड म्हूण फामाद आशिल्ल्या कुंकळे बंडातल्या 16 वीरांक आयज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली. कल्पकता आणि आधुनिक तंत्रगिन्यानाचो उपेग करून आणि ह्या मळार आशिल्ल्या संदेंचो लाव घेऊन स्वतःचो फुडार घडोवचो असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी तरणाट्यांक, अस्तुऱ्यांक तशेंच परजळीत फुडाराचे सपन पळोवपी नागरिकांक मानला. कौशल्य, पुनःकौशल्य आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतःचे कौशल्य परजळीत करात असे मुखेलमंत्र्यांनी म्हणा.
1: डिग्री आसली म्हणून जावची ना, ताका स्किल आसप हे खूप गरजेचे आसा. आणि जर स्किल आसत जाल्यारच मनीस जगपाक शकता, अदरवाईज ना. म्हणून प्रत्येकान आपली स्किल ही रिस्किल करची किंवा ती अपस्किल करची आणि तातूंतल्यान तरी टॅलंट हो फुडे येवचो.
0: गोयातल्या आयटीआयचेर 180 कोटी रुपया खर्चून नूतनीकरण करपाची आणि कुशळ मनीसबळ तयार करपाची गोय सरकाराची मोख आसा असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी संवसारीक युवा कौशल्य दिसाच्या कार्यावळीत उलयताना म्हळे. शिरवीश दिवपी जायात, करपी न्हय असो उलो तांणी ह्या वेळार मारलो. गोय कौशल्य विकास संचालनालयान ही कार्यावळ पणजे कला अकादमीच्या मास्टर दिनानाथ मंगेशकर सभाघरात घडोवन हाडिल्ली. हे वेळार मुखेलमंत्र्यांच्या हस्तुकी कारागीर मेळाव्याचे उक्तावण झाले. ह्या मेळाव्यात विद्यार्थी, कारागीर तशेंच आप मजत गटांनी वांटो घेतिल्लो. हे प्रदर्शन 17 जुलय मेरेन उक्ते आसतले. आयटीआयत सेगीत 10 वर्सां शिकोवपी कंत्राटी शिक्षकांक कायम स्वरुपी पदाचेर आस्पावन घेतले. शिक्षक भरती धोरणात ह्या नेमाचो आस्पाव आसा अशी माहिती ह्या वेळार मुखेलमंत्र्यांनी दिली. पुराय आशिया खंडात परकीय सत्तेआड पहिले बंड केला असो कुंकळेतल्या 1583 बंडातल्या 16 महानायकांक आयज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली. कुंकळेत जाल्ल्या ह्या बंडाचो उगडास करपा निमतान घडोवन हाडिल्ल्या सुवाळ्यात मंत्री फळदेसाय हांणी चिफ्टन स्मारकाचेर फुलां अर्पण करून वीरांक आर्गां ओपली. ह्या वेळार कुंकळेचे आमदार आणि विरोधी पक्षनेते श्री युरियालिमाव, गोंय सुटके झुजारी संघटनेचे अध्यक्ष रोहिदास देसाय, दक्षिण गोयचे पोलीस अधीक्षक टिकम सिंग वर्मा आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. ह्या खासा प्रसंगाचेर पोलीस दळान वीरांक मानवंदना दिली. परकीय सत्तेआड पुराय आशिया खंडातले हे पहिले बंड सगळ्यांक उर्बा दिवपी आसा असे फळदेसाय हांणी ह्या वेळार उलयताना सांगले.

0: असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी म्हळा. देशाचे जीडीपीतले टक्के 2% पैसे अपघात टाळपी यंत्रणा चालीक लावपाक खर्च जाता. चीन, जपान, अमेरिका ह्या सारकिल्ल्या देशांनी भिरांकूळ अपघाताचे प्रमाण 2 ते 3 हजार इतले आसा. भारतात 1.5 ते 2 लाख वर्सुकी अपघात जाता. अपघातांचो प्रश्न सुटावो करपा खातीर आधुनिक उपकरणांचो उपेग, बरे रस्ते, रस्त्याचे नेम पाळपाची शिस्तीविशी शिक्षणाच्या माध्यमातल्यान जागृताय जावप गरजेचे आसा, अशें न्यायाधीश अभय सप्रे हांणी म्हळा. गोंयाक अपघात मुक्त करपाक नागरिकांचो सहभाग महत्वाचो आसा, अशें तांणी म्हळा.
1: 2020 मध्ये गोव्यामध्ये 2375 ऍक्सिडेंट झाले आणि 223 लोक गेले, 880 लोक इंजुअर्ड झाले. 2021 मध्ये 2849 ऍक्सिडेंट झाले, 226 लोक गेले आणि 843 लोकांना इंजुरी झाली. 2022 मध्ये 3011 ऍक्सिडेंट झाले, 2271 लोक गेले, 1091 लोकांना इंजुरी झाल्या. 2023 मध्ये 2846 ऍक्सिडेंट झाले, 290 लोक गेले, 1178 इंजुरी झाली. 2024 मध्ये 2862 ऍक्सिडेंट झाले, 286 लोक गेले, 1041 लोक इंजुर्ड झाले.
0: आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. शिर्विशेक वचपी न्हय तर शिर्विस दिवपी व्यवसायीक जायात, असो उलो मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी गोंयकारांकडे मागला. गोंयांक अपघात मुक्त करपा खातीर गोंयकारांनी रस्त्याचे नेम पाळचे, असे आवाहन सर्वोच्च न्यायालयाचे रस्तो सुरक्षा समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती अभय सप्रे हांणी केला. कौशल्य विकास, पुनःकौशल्य विकास आणि कौशल्य वृद्धीचे महत्व लक्षात घेऊन स्वतः कुशळ जावचे, असे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळा. पुराय आशिया खंडांत परकीय सत्तेआडचे पहिले बंड म्हणून फामाद आशिल्ल्या कुंकळे बंडातल्या 16 महानायकांक आज समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांणी आर्गां ओपली. हाचे मुखावेले खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले फाल्यां सकाळी 7:25 तोवेर नमस्कार.
2: आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता. आयकून वेळ जाल्लो आसा चावडेर वचपाचो. चलात चावडेर वचुया.

0: ऐक पण आज चावडेर आम्ही घेऊन यायला तुमच्या खातीर माहिती मिरवेलीची लागवड याविषयी आणि याविषयी ही माहिती देता विश्राम गावकर. तर ऐकूया मिरवेलीची लागवड याविषयी विश्राम गावकर हाणी दिली ही माहिती.
1: गोयची जमीन आणि हवामान मिर्याचे लागवडी अनुकूल असा.
2: नमस्कार शेतकरी भावांनो, सध्या मिरवेल हे एक बऱ्यापैकी फायदेशीर असे पीक जावन आसा. एक किलो मिरयाचो दर हो 650 ते 700 रुपया इतको आसा. मिरयांचे बरे उत्पन्न मेळटले जाल्यार मिरयांची लागवड शास्त्रोक्त पद्दतीन करपाची गरज आसा. शास्त्रोक्त पद्दतीन मिरयांची लागवड कशी करप, चड उत्पन्न दिवपी जाती खंयच्यो, मिरयाची रोग किडी पासून राखण कशी करप, या सगळ्या विशयी माहिती दिवपाक आज आमच्या मदीं कृषी विज्ञान केंद्राचे बागायती पिकांचे विषय तज्ञ श्री विश्राम गावकर आयिल्ले आसात. नमस्कार गावकर बाब.
3: नमस्कार.
2: तर गावकर बाब, म्हजो पहिलो प्रश्न असो आसा की मिरयाची खंयची जात शेतकऱ्यांनी लावची जेणे करून तांकां बरे उत्पन्न मेळटले?
3: हा, तर कुलकर्णी बाब, अशें आसा की गोंयांत सादारण 2 जाती प्रचलित आसा. तरी अजूनय कांय कडेन गांवठी जातीचो वापर शेतकार करतना दिसता. गांवठी जात कमी उत्पन्न दिता, तशेंच त्या जातीचो शेंगो भरिल्ल्यो आसना. ह्या खातीर पयली गजाल म्हणजे शेतकऱ्यांनी गांवठी जातीचो अजिबात वापर करचो न्ही. सुधारीत जाती भितर पंदियूर 1 तशेंच करिमुंडा ह्या जातीचो वापर करचो. ह्या दोनूय सुधारीत चड उत्पन्न जाती भितर पंदियूर 1 ही जात चड बरी. ह्या जातीचो शेतकऱ्यांनी वापर करचो. ह्या जातीपासून सरासरी 2 किलो सुकी मिरया मेळटा एका वेलीपासून.

0: आतां गोंयांत पळय आसा जे मिरवेली जे आसा त्यो किडी परस रोगा पासून चड नुकसान जाता. प्रामुख्यान दोन रोग आसा. पयलो रोग म्हणजे जलदमर, जाका आमी क्वीक विल्ट अशें म्हणटा. हो रोग खतरनाक आसा, कारण ह्या रोगाची लागण जाल्यार मिरवेल 15 दीस ते 1 म्हयन्या भितर मरता. ह्या खातीर मिरवेलीचेर हो रोग येवं नये म्हणून उपाय घेवपाची गरज आसा. त्या खातीर दर मिरवेलीक 30 ग्राम ट्रायकोडर्मा हे वखद शेणखत जावं कंपोस्टान मिक्स करून वर्सांतल्यान 2 फावट वेलीक दिवची. तशेंच मिरवेलीच्या मुळांत सतत आच्छादन घालचें आनी मुळान उदक साठोवन उरचें ना म्हणपाची जतनाय घेवपाची. अशे उपाय घेतल्यार मिरवेलीचे ह्या रोगा पासून रक्षण जाता. मिरवेलीचेर पडपी दुसरो रोग म्हणजे हळूमर, जाका आमी स्लो विल्ट अशें म्हणटात. हो रोग निमॅटोड ह्या जंतू पासून जाता. ह्या रोगाची लागण जाल्यार मिरवेल 2 ते 3 वर्सांनी मरता, म्हणून ह्या रोगाक हळूमर अशें म्हणटात. ह्या रोगाची लागण जाल्यार मिरवेलीक 40 ग्राम फुराडोन हे वखद जमनीत दितात. मिरवेलीचेर केन्ना केन्नाय पोलू बिटल नांवाची कीड दिसून येता. ह्या किडीची लागण जाल्यार मोनोक्रोटोफॉस हे वखद 20 मिलीलिटर म्हणजे 2 गुड्ड्यो 10 लिटर म्हणजे 1 बालदीभर उदकान घालून ते पिकाचेर आमी फवारणी मारची. अशे तरेन रोग किडी पासून मिरवेलीचे आमी जतनाय घेवची.
1: मिरवेली पासून कितके उत्पन्न मेळटा आणि वेगवेगळ्या प्रकारची मिरया कशी तयार करप?
0: हा, आता एका मिरवेली पासून सरासरी 2 किलो इतकी सुकी मिरया मेळटा. आता ह्या मिरयाचेर प्रक्रिया करपा खातीर कितें करतात ते थोडे विस्कटान पळोवया. सांगपाचे म्हणजे मिरयाचेर 3 प्रकारान प्रक्रिया करतात आणि 3 प्रकारची मिरया तयार जाता. पहिलो प्रकार म्हणजे काळी मिरया. चडशे शेतकार काळी मिरया करतात. काळी मिरया करपाची जाल्यार मिरयाच्या घोसांतलो 1 दाणो पिकोवन तांबडो जालो की पुराय घोस काडटात. उपरांत घोसांतली मिरया वेगळी करतात. त्या उपरांत ही मिरया आंगशान गुटलावन 1 मिनिट उकळट्या उदकान बुडोवन दवरतात. त्या उपरांत भायर काढून सुकयतात. अशी गरम उदकाची प्रक्रिया केल्ल्यान काळी चकचकीत मिरया मेळटा आणि अशा मिरयांक बाजारांत दरूय बरी मेळटा. मात गरम उदकाची प्रक्रिया केली ना जाल्यार मिरया धवसार जाता आणि तांकां बाजारांत बरी दर मेळना.
1: ही काळी मिरया करपाची प्रक्रिया तुम्ही सांगली. आता बाजारांत जी धवी मिरया मेळटा ती कशी तयार करतात?
0: हा, आता धवी मिरयाची जी आसा ती तयार करपा खातीर मिरयाचो घोस पुराय पिकतकच तो घोस आमी काडटात. काढल्या उपरांत मिरया घोसा पासून वेगळी करता आणि मागीर ही मिरया साकान घालून व्हावत्या उदकान 4 दीस दवरतात. ताची वयली साल काडटकच ती मिरया वताक सुकयतात. अशे तरेन धवी मिरया तयार जाता. धव्या मिरया काळ्या मिरया परस डबल दर मेळटा. आता ह्या शिवाय 5वी मिरया तयार करतात आणि ती लोणच्याक वापरतात. 5वी मिरया करपाची जाल्यार मिरया तन्नी आसतना काडटा आणि ती मिठाच्या उदकान घालून दवरतात आणि मागीर जाय तेन्ना लोणचें करपा खातीर वापरतात. अशे तरेन 3 प्रकारची मिरया करतात, पूण 80% मागणी ही काळी मिरयांक असल्या कारणान चडशे शेतकार काळी मिरया तयार करतात.
1: गांवकर भाव, शारांनी काय लोक आपल्या घराच्या बागेन बुश पेपर नावाची मिरयाची जात लायतात, त्याविषयी थोडे सांगात पळया.
0: हा, आता तुम्ही जे म्हणतात बुश पेपर नावाची जात, पण ही जात न्ही, ऍक्च्युली तो एक मिरवेलीचो प्रकार असा. मिरवेलीच्या लागपी फाट्याचो जर आम्ही जेव्हा रोप तयार करतात त्यांना ती वेली भशेन वाढना तर ती मोडवी उरता आणि म्हणून अशा प्रकारच्या मिरयाक आमच्यानी कुंडेन सुद्धा लावपा जाता. जे लोक फ्लॅटांनी रावतात तांणी सुद्धा कुंडेचो वापर करून अशा प्रकारची मिरया जेका आमी बुश पेपर म्हणतात ती लावपाक जाता.
1: गांवकर बाब, म्हजो आता निमाणो प्रश्न. आता समजा एखाद्या शेतकऱ्यांक मिरवेलीची लागवड करपा जाय जाल्यार त्याने रोपे खंयच्यान मेळोवपाक शकता?
0: हा, आता शेतकऱ्या कडेन जर थोड्यो मिरवेली आसत जाल्यार त्या मिरवेलीच्या जमनीचेर बळटा त्या फाट्याचो वापर करून तांणी स्वताच मिरवेलीची रोपां तयार करपाक जाता. जर विकत घेवपाचे आसत जाल्यार ताका शेतकी खात्याच्या फार्माचेर मिरवेलीची रोपां उपलब्ध आसा, ती शेतकऱ्यांनी घेवपाक जाता. मिरवेलीच्या लागवडी खातीर शेती खात्याच्यो सवलती बी आसात. तर ह्या सगळ्या सवलतीचो फायदो घेवन शेतकऱ्यांनी शास्त्रोक्त पद्दतीन मिरवेलीची लागवड करची.
1: तर शेतकरी भावांनो, आज आमकां मिरवेली बद्दल सखोल व शास्त्रोक्त माहिती गांवकर बाब हांणी दिल्ली आसा. हांव तुमच्या कडेन मागता की ह्यो सगळ्यो म्हत्वाच्यो गोष्टी तुम्ही मतीन दवरून मिरवेलीचे बरे उत्पन्न तुम्ही घेऊ शकता. श्री विश्राम गांवकर हे वेळात वेळ काढून हांगा येऊन आमकां मिरवेली लागवडी बद्दल शास्त्रोक्त माहिती दिल्ली आसा. हांव पणजी आकाशवाणी केंद्र आणि गोयच्या शेतकरी भावांच्या वतीन तांचे देव बरे करू अशें मागता.
0: तुमकां देव बरे करू.
1: धन्यवाद.
2: मिरवेलीची लागवड ह्या विषयी विश्राम

कृष्णा सिंगणापूरकरांच्या आवाजाने हे गीत तुम्ही ऐकले, पाचवी चाल शता. आणि आता ऐकूया वसंत आजगावकर यांच्या आवाजाने हे गीत.

एक एक नक्षत्र मळबार उबेता, माधव बोरकर हांच्या हांचे गीत तुम्ही ऐकले वसंत आजगावकर हांच्या आवाजात.

आणि आता ओळख करून देता तुमकां आमच्या ह्या सभेतल्या उरिल्ल्या कार्यावळींची. 8:15 ऐकूया गीत गजलींची कार्यावळ. साडेआठांक हिंदी कार्यावळ, हातून उलोवप ऐकूया डॉ शुभ्रता मिश्रा हांचे. विषय असा हिंदी काव्य में वर्षा ऋतू.

नवरा 15 मिनटांचे स्पॉटलाइट, नवरा 30 मिनटांचे चर्चा का विषय ही कार्यवळ आम्ही दोन्ही कार्यवळी आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करतले.

आणि इराकच्या धावरांचेर कोंकणी संगीत खेळायकूंक रावात मोगाचे जैत बरोवपी सेबेस्टियन ग्रासियस आणि आकाशवाणी खातीर निर्मिती आसा सिंधिरा रेगो हांगेली.

0: तर ऐकपणे घ्याशिल्ल्यो आमच्यो आयच्यो उरिल्ल्यो कार्यावळी.
1: कलात्म गोय ऐकात म्हादय चॅनलार दर सोमारा सकाळी 7:45
2: जाल्यार ब्रेस्तारा सांजेच्या 8:15
3: कलात्म गोय गोयच्या प्रयोगजीवी कलांची वेगवेगळी तासा मांडपी ही वळेरी
1: सांगाता गोयच्या लोककलेच्या ज्येष्ठ अभ्यासकांची मता
4: गोयच्या लोकपरंपरेत मेळपी नाटक संगीत आणि नाच हे जे वेगवेगळे कला प्रकार असतात हे आम्ही समजून घेऊपा जाय आणि सांभाळपाचा यत्न करूंक जाय.
1: कलात्म गोय वळेरी घेऊन येता डॉक्टर साईश देशपांडे.
3: कलात्म गोय
2: ऐकूंक रावात ही वळेरी दर सोमारा सकाळच्या सभेंत 7:45 जाल्यार दर बेरेस्तारा सांजेच्या सभेंत 8:15 आकाशवाणीच्या पणजी केंद्रावयल्यान
3: कलात्म गोय.

0: वीर जवान, जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत वीर जवान।
1: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादय चॅनलावल्यान उलयता आयकपनो आता बरोबर 8:05 ऐकूया मराठीतल्यान खबरो मुंबई केंद्रावल्यान।

0: दीपक वेलणकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप न्हावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेत भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. भारत आणि युनायटेड किंगडम यांच्यातला मुक्त व्यापार करार आजपासून लागू झाला. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. याबाबत अधिक माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करारामुळे भारतातून युकेमध्ये होणाऱ्या 99% निर्यातीवर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही. मुंबईत या कराराच्या अंतर्गत आयात निर्यात सुरू करण्याच्या औपचारिक कार्यक्रमात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की भारतातल्या नव्या निर्यात क्रांतीचं नेतृत्व करायला तसंच या सर्वंकष व्यापार करारामुळे निर्माण होणाऱ्या नव्या संधींचा लाभ घेण्यासाठी महाराष्ट्र तयार आहे. या करारामुळे राज्यात नवे उद्योग गुंतवणूक सुरू होईल आणि राज्यातल्या जनतेसाठी नव्या संधी निर्माण होतील असं ते म्हणाले. उद्योग आणि निर्यातीसाठी पोषक वातावरण तयार करण्यासाठी राज्य सरकार वचनबद्ध आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला. राज्यातल्या आणि देशातल्या व्यावसायिकांसाठी या कराराचे फायदे समजावून देण्यासाठी प्रयत्न करण्याचं आश्वासन ब्रिटनचे मुंबईतले उप उच्चायुक्त हरजिंदर कांग यांनी यावेळी दिलं. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप आज मुंबईजवळच्या न्हावाशेवा बंदरातून रवाना झाली. रसायनं, औषध निर्माण सामग्री, प्लास्टिक, खाद्यपदार्थ, एन्झाइम्स आणि मसाले अशा प्रकारच्या 7 निर्यातदारांचा माल त्यातून पाठवण्यात आला.
0: पश्चिम बंगालमध्ये कोलकाता इथे नेताजी सुभाषचंद्र बोस आंतरराष्ट्रीय विमानतळावरून या कराराअंतर्गत युकेमध्ये रत्न आणि आभूषणांच्या निर्यातीची पहिली फेरी आज समारंभपूर्वक रवाना झाली. भारत युके संबंधामधला हा नवा अध्याय सामायिक समृद्धी, नाविन्य आणि शाश्वत आर्थिक विकासाला हातभार लावेल तसंच दोन्ही देशांमधल्या मैत्रीचे बंध अधिक दृढ करेल असा विश्वास उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी व्यक्त केला आहे. भारत युनायटेड किंगडम यांच्यातल्या मुक्त व्यापार कराराचं अनेक स्तरावर स्वागत होत आहे. या करारामुळे दोन्ही देशांच्या सामायिक उद्दिष्टांचं रुपांतर प्रत्यक्ष संधीमध्ये होणार आहे अशी प्रतिक्रिया प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दिली आहे. केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा, उद्योगमंत्री पियुष गोयल, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी तसंच देशातल्या उद्योग संघटनांनी या कराराचं स्वागत केलं आहे. हा करार जागतिक पुरवठा साखळीत भारताचा सहभाग वाढवण्यासाठी आणि नवोन्मेषावर आधारित विकासाला चालना देण्यासाठी महत्वपूर्ण ठरेल असा विश्वास फिक्कीचे सरचिटणीस अनंत स्वरूप यांनी व्यक्त केला. या करारामुळे वस्त्रोद्योग, चर्मोद्योग, सागरी उत्पादनं, रत्न आणि दागिने, अभियांत्रिकी वस्तू आणि रसायनं यासारख्या भारतीय क्षेत्रांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा असोचॅमचे अध्यक्ष निर्मल कुमार मिंडा यांनी व्यक्त केली आहे. तर या करारामुळे भारतीय निर्यातदारांना युकेच्या बाजारपेठेमध्ये संधी तसंच समान स्पर्धात्मक वातावरण मिळेल अशी प्रतिक्रिया ट्रेड प्रमोशन काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मोहित सिंग यांनी दिली आहे. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमी

0: 2.0 योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीनंतर वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. या योजनेसाठी 1,27,500 कोटी रुपये अर्थसंकल्पीय तरतूद असेल. सेमिकॉन 1.0 या योजनेचं हे पुढचं पाऊल असून महत्वाच्या क्षेत्रात तंत्रज्ञानाला प्राधान्य देण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि पुरवठा साखळीला मजबूती देण्यासाठी आवश्यक ते आरेखन, यंत्रसामुग्री, आस्थापना आणि संशोधनावर या टप्प्यामध्ये भर दिला जाईल असं ते म्हणाले. मोबाईल फोन उत्पादनासाठीच्या योजनेकरता 62,500 कोटी रुपयांची तरतूद करायला देखील मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. या योजनेद्वारे पुढच्या 5 वर्षात मोबाईल फोन निर्मितीकरता 2.25-5% अर्थसहाय्य मिळेल. वैष्णव यांनी सांगितलं,
1: आज जो कॅबिनेट ने अप्रूव किया है मोबाईल फोन मॅन्युफॅक्चरिंग स्कीम, उसका आउटले 62,500 करोड रुपीज का है. 5 इयर्स का ड्युरेशन है. डोमेस्टिक सोर्सिंग के लिए बहुत सारे इन्सेंटिव्स रखे गए क्योंकि अब इकोसिस्टम बन गया है. अब बहुत सारे कंपोनेंट्स है जो भारत से एक्सपोर्ट होने लगे हैं ऑलरेडी. इसमें करीब 39 लाख करोड़ रुपीज का क्यूमुलेटिव प्रोडक्शन होगा और 60,000 डायरेक्ट जॉब्स नए क्रिएट होंगे.
0: युरिया उत्पादनात अधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राष्ट्रीय धोरणाला आज बैठकीमध्ये मंजुरी मिळाली. नवीन धोरणानुसार युरियातल्या गुंतवणुकीवर 12-15% दरानं परतावा मिळेल. याखेरीज ओदिशा आणि झारखंडमधल्या 145 किलोमीटर रेल्वे मार्गाचं बहुपदरीकरण, उत्तर प्रदेशामध्ये 6 पदरी ग्रीनफील्ड उन्नत मार्ग, पादचारी पूल तसंच वरुणा नदी किनाऱ्यावरती उन्नत मार्गांच्या बांधकामाच्या प्रस्तावाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. महाराष्ट्रात 7.5 अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंप जोडण्या असलेल्या शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांची वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची घोषणा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबई इथं शेतकऱ्यांनी आयोजित केलेल्या कृतज्ञता सोहळ्यामध्ये ते बोलत होते.
2: की 7.5 हॉर्सपॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे, 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे, ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत.
0: राज्याच्या सौर ऊर्जा उपक्रमाअंतर्गत शेतकऱ्यांना दिवसा 8-12 तास मोफत वीज मिळेल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली. राज्यात 24 नवी धरणं बांधण्यात येणार असून 16 जुन्या धरणांची उंची वाढवली जाईल. विदर्भात एकही जिल्हा दुष्काळी राहू नये यासाठी याच वर्षी हे काम पूर्ण करण्याकरता वेगवान प्रयत्न सुरू आहेत असंही ते म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिली आंतरराष्ट्रीय विमानसेवा आजपासून यशस्वीपणे सुरू झाली. या विमानतळावरून एअर इंडिया एक्सप्रेसचं बोईंग 737 मॅक्स 8 हे अत्याधुनिक विमान आज पहाटे अबुधाबीसाठी रवाना झालं. सुमारे 100 प्रवासी असलेलं हे विमान 2.5 तासांचा प्रवास करून सुरक्षितपणे उतरलं. नवी मुंबई विमानतळावरून पहिल्यांदाच नाशवंत वस्तूंची निर्यात देखील या विमानातून करण्यात आली. आठवड्यातून 3 वेळा ही विमानसेवा चालणार आहे. जकार्ता इथं सुरू असलेल्या अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टीयुद्ध स्पर्धेमध्ये भारतीय महिला मुष्टीयोद्ध्यांनी आज शानदार कामगिरी करत 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई केली. अंडर 19 गटामध्ये 51 किलो वजनी गटामध्ये भारताच्या चंद्रिका पुजारीनं प्रतिस्पर्धी खेळाडूचा 5-0 तर 57 किलो वजनी गटामध्ये प्राचीनही प्रतिस्पर्धी खेळाडूवर 5-0 अशी मात करत दुसरं सुवर्णपदक मिळवलं. याच गटामध्ये गुंजन, जॉयश्री, चाहत, अंशिका, मेघा शोकन आणि प्राची तोकस यांना रौप्य पदकं मिळाली. दुसरीकडे अंडर 23 या गटामध्ये 54 किलो वजनी गटामध्ये भारताच्या निशा हिनं जपानच्या कोरिन कोकोफूचा 5-0 असा एकतर्फी पराभव करत सुवर्णपदक मिळवलं. या गटामध्ये नितिका चंद, काजल, मुस्कान आणि प्रियांका यांना रौप्य पदकं मिळाली. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेमध्ये आज दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये गतविजेता अर्जेंटिना आणि इंग्लंड यांच्यामध्ये लढत होणार आहे. अमेरिकेतल्या अटलांटा इथं भारतीय प्रमाणवेळेनुसार मध्यरात्री 12:30 हा सामना सुरू होईल. राष्ट्रीय तपास यंत्रणेद्वारे महाराष्ट्रामध्ये तपास केलेल्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी केंद्रीय गृह मंत्रालयानं एक विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राज्य शासन यांच्याशी

चर्चा केल्यानंतर मंत्रालयानं हा निर्णय घेतला. या संस्थेद्वारे तपासल्या जाणाऱ्या दहशतवाद आणि इतर अधिसूचित गुन्ह्यांच्या खटल्यांच्या जलदगती सुनावणीसाठी मुंबई इथल्या शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयामध्ये हे विशेष न्यायालय स्थापन केलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. भारत युनायटेड किंगडम मुक्त व्यापार करार लागू. या कराराअंतर्गत निर्यातीसाठी मालाची पहिली खेप नावाशेवा बंदरातून रवाना. देशात सेमीकंडक्टर निर्मितीसाठी उपयुक्त सेमीकॉन 2.0 योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. महाराष्ट्रात शेतकऱ्यांची 48,000 कोटी रुपयांच्या वीज बिलाची थकबाकी माफ करण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा. नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू. आणि अंडर 19 आणि अंडर 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज

0: 23 आशियाई मुष्टियुद्ध स्पर्धेमध्ये भारताची आज 3 सुवर्ण आणि 10 रौप्य पदकांची कमाई. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावरून आम्ही उलयता. रात्री 8:15 आणि 10 सेकंद जातात. ऐकूया गीत गझलींची कार्यावळी.

ऐकू पण आताबरोबर 8:45 समाचार संध्या आणि 9 न्यूज एट 9 आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सुरक्षित करता. ताच्या उपरांत 9:15 स्पॉटलाईट ही कार्यावळ दिल्ली

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवाल्यांना बोलता ऐक मनोराची 10:18 जातात. ऐकूया कोकणी संगीत खेळ मोगाचे जुईत.
1: आकाशवाणी पणजी ऐकूंक दिता संगीत खेळ मोगाचे जुईत. बरोवपी सेबास्टियाना ग्रेशियस, सादर करपी साईश देशपांडे. तर ऐकात संगीत खेळ मोगाचे जुईत.

0: Tony, quitte un cowboy. Hey, quitte un talent.
1: I'm sorry, Edison. How much a come on Tharlo?
0: Taka, Anikonasa? Kai taka, how manuokna?
1: Edison, I'm a taka to cheat dili. Survatek the cheat swikarung rajin asle. Punawe taka, sozmile aniti cheat vasli. Watsun maka, tane itlen sangla.
2: Mocha kalsa cha deulan, sotia kunchats pujarak suatna.
1: Tu tachi wat so, Edison. Te kub temos. Maka zalya jit korun kosnot faido basona.
0: Aven tacho niz mo kelatoni. Anik mozo mo korotor, te maka jirul meltole. Tony, ek mat ugdas tor. Mozo mo te swikar korin azalyar, aho mocha jivit vibat tolo.
1: Edison, besties pishapona ule naka. Maka zalya dista tuven tache lagi basabas kelyar odik boren zatele mnon. Are, aitara dis tacha bapul boninche kazar asa. आणि त्या काजाराक ते देडी असा म्हणून हांवें ऐकलां
0: तशें जाल्यार हांव आयताराची वाट पळोवन रावतां
3: लेडीज अँड जेंटलमॅन इट्स टाइम टू बी बॅक ऑन द डान्सिंग फ्लो सो एंगेज युअर पार्टनर्स अँड बी ऑन द डान्सिंग फ्लो

0: जेनी, तुझा वांगडा एक डांस नाचूंक म्हजी खुशी.
1: म्हज्या जिवाक बरें दिसना.
0: काम ऑन नाव, काजारा कोकलेची धेडी ओगी बसप हे कशें जाय? काम ऑन, ओनली वन्स.
1: ओके.
0: तू खूब बरें नाचता.
1: थँक्स.
0: यू वेरी अजायल.
1: थँक यू.
0: तुका कांयच उलोवंक दिसना? तुका म्हजो राग आयला?
1: कसलो राग?

0: तुम्ही आयकताले संगीत केल मोगाचे जोईत अंतून वांटो घेवपी जेनी फनीला फर्नांडीस मामा मार्ता फर्नांडीस एनी सेबास्टियाना ग्रेशियस एडिसन रुपेश जोगले टोनी सिल्वेस्टर वाज विल्सन मार्क दे अराउजो पापा एडी फर्नांडीस एमसी मायकल ग्रेशियस आणि संगीत जुजे फातो वालेस. तर तुम्ही ऐकलो संगीत केल मोगाचे जैत बरोपी सेबास्टियाना ग्रेशियस आणि सादर करपी साईश देशपांडे.
1: ऐकनो कोकणी संगीत खेळ तुम्ही ऐकलो मोगाचे जैत आणि आता ऐकूया काय गीता.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या दावल्याला मुलेता आताबरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि 11:05 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.